ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून
उजव्या नाकपुडीनी श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडस, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया प्रभु सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तीसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत। गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार श्रावण शुद्ध पंचमी अर्थात 17 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र। आज नागपंचमी आहे। आज पहिला श्रावणी सोमवार। आज शिवपूजनाचा दिवस। आजची शिवामूठ तांदूळ आहे। ललगुण तालुका खटाव जिल्हा सांगली आणि 32 शिराळा इथे आज नागयात्रा आहे।

नागपूर इथले संत श्री ताजुद्दीन बाबांचा आज पुण्यदिन आहे. इंदोर इथे श्री नाना महाराज तराणेकर यांचा जयंती उत्सव आज साजरा केला जात आहे. ढोलगरवाडी तालुका चंदगड इथे आज नागपंचमी यात्रा आहे. ज्योतिबा डोंगर कोल्हापूर इथे आज चोपडाई यात्रा आहे. संबलपूर तालुका वाळवा इथल्या श्री कल्की केशवस्वामी यांची आज जयंती आहे. बहुले तालुका पाटण इथल्या श्री एकनाथ महाराज बहुलेकर यांची आज पुण्यतिथी आहे. ढोरजा तालुका श्रीगोंदा इथे आज श्री काशी विश्वनाथ यात्रा आहे. ऐकूया आजच्या कार्यक्रमातला सुविचार. मन हे एका बद्ध जीवाचा मित्र तसंच शत्रूही असतं. ज्याने मनाला जिंकलं आहे त्याच्यासाठी मन हे मित्र आहे, आणि जो मनावर नियंत्रण ठेवत नाही त्याच्यासाठी मन हे परमशत्रू असतं. ज्याने मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि जो शीत आणि उष्ण तसंच सुख आणि दुःख मान आणि अपमान यांच्यामध्ये शांत आहे तोच परमात्म्याबरोबर कायम स्थित आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपलं कर्तव्य केलं तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचं घर फार लांब होतं. ती दोघं आपसात बोलत होती की आता उशीर झाला आहे, रात्रीचं जाणं नको, तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचं बोलणं दोन लब्बाड माणसांनी ऐकलं. ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता, आम्ही बरोबर आहोत ना. आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचं आहे. आम्ही रामासाक्ष सांगतो आहो, तेव्हा आपण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असं वाटलं नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधलं आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, रामा, मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही. त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझं रक्षण करणारा आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज आले आणि दोन शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केलं. त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिलं आणि त्यांना घरी पोहोचवलं. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसे जाऊ नका, थोडं गोड पाणी घेऊन जा. ते म्हणाले, नको, आम्हाला फार कामे आहेत. ती म्हणाली, थांबा जरा, मी आत्ता आणतेच. म्हणून ती आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा रामाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावं, रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचा होईल. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोते हो, आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30।

अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे. त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल. उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे. श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री स्वामी समर्थ। स्वामींचं उग्र रूप फार क्वचितच प्रकट होत असे। आपल्या सख्या भावाबरोबर संबंध ठेवणाऱ्या, अनैतिक कृत्यात रममाण होऊन पतीला फसवणाऱ्या त्या पुण्याच्या स्त्रीला दर्शनाला आलेले पाहून स्वामींनी आपलं नृसिंह अवतारातलं रूप प्रकट केलं होतं। दयाघन स्वामींनी तिचं भस्म केलं नाही इतकंच। स्वामींना त्या लंपट स्त्रीच्या पतीची करुणा वाटली आणि मुख्य म्हणजे तो स्वामींचा भक्त होता म्हणूनच ती स्त्री वाचली होती। स्वामींचं नृसिंह रूप पाहून ती स्त्री आणि तिचा सख्खा भाऊ जरी लटालटा कापत होते तरी तिचा पती स्वामींपुढे हात जोडून शांत उभा होता। ते तिघे निघून गेल्यावर एक दलित समाजातला स्वामी भक्त अभंग म्हणत आला, स्वामींनी उग्र रूप धारण केलं आहे हे त्याच्या गावी सुद्धा नव्हतं। त्या वारकऱ्याचं स्वामींवर निस्सीम प्रेम होतं। त्याच्या गळ्यातल्या सुस्वर आवाजाने स्वामी शांत झाले। इतक्यात झपकन निघून गेलेला तो पुण्याचा स्वामी भक्त माघारी आला आणि स्वामी चरणांवर डोकं ठेवून ढसा ढसा रडू लागला। त्याची वेदना स्वामींना कळली होती। तेव्हा तो म्हणू लागला, स्वामी मी पुन्हा माझ्या नासक्या प्रपंचात माघारी जाणार नाही, मला तुमची चरणसेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या सेवेत अखंड राहीन असा मला आशीर्वाद द्या। स्वामींनी त्याच्याकडे करुणेने पाहिलं, म्हटलं, तुझी इच्छा पूर्ण होईल, तुला तुझ्या राहत्या घरातल्या नरकातून सोडवण्यासाठी तर इथपर्यंत बोलवून घेतलं होतं, तू आता माझ्यासोबतच आनंदाने राहा। लोक आश्चर्यानं सारं काही पाहत होते। तो स्वामी भक्त स्वामींच्या सेवेत रममाण झाला। स्वामींची त्याच्यावर एवढी कृपा झाली की घडून गेलेला भूतकाळ तो पूर्णपणे विसरून गेला। त्याला नव भक्ती आयुष्य केवळ स्वामींमुळेच लाभलं होतं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सांगतो की माणसाने नेहमी शांत राहावं। मनात कितीही खळबळ निर्माण झाली तरी आपल्या शांतीला धक्का लागणार नाही ह्याची पूर्ण काळजी घ्यावी, कारण मानवी आयुष्यात शांतीसारखं दुसरं सुखच नाही। शांती माणसाला जगण्याचं शाश्वत समाधान देते। त्यासाठी शांत चित्त संतांच्या सहवासात राहावं लागतं। संत सहवासात आनंद आणि समाधानच फक्त लाभतं। एक लक्षात ठेवा की संत हे परमेश्वराने धारण केलेलं मानवी रूप आहे। संतांना म्हणूनच वंदन करावं, त्यांच्या चरणांचं तीर्थ घ्यावं। त्यासारखं पवित्र आणि सुंदर ह्या विश्वात दुसरं काहीही नाही। समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। स्वामी भक्त नेहमीच संतांच्या सहवासात राहतात हे सत्य कधी विसरू नका म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. आता ऐकूया डॉक्टर व्ही टी पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर आर एन पराडकर यांचा.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिवषडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 5 धर्मगुप्ताची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला। ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले। तिथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला। उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने ह्या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला। त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले। आपला मुलगा शुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले। एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले। तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धाला गेल्याने अल्पायुषी ठरला। याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला। धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतःच अनाथ झाला। त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळविले पण त्याच्याकडून शिवार्चन आणि दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला। तेव्हा उमा दोन्ही पुत्रांसह त्यांना शरण गेली असता शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोषव्रत आचरण्यास सांगितले। ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त आणि शुचिव्रत प्रदोषव्रत करीत असता 4 महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्णमोहरांचा हंडा सापडला आणि त्याचे दारिद्र्य सरले। काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली। आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला। त्याला अपार धन आणि सेना दिली। त्या सैन्य बळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळविले। त्याने शांडिल्यांचा मोठा सन्मान केला। पुढे अनेक वर्षे राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला। ओम नमः शिवाय।

ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनकादिका विदर्भ देशीचा भूभुज सत्यरथ नामे तेजः पुंज सर्वधर्मरत पराक्रमी सहज बंदी जन वर्णिती सदा बहुत दिवस रा

ब्रह्मपुत्र शुचिव्रत एकला नदी तीरी क्रीडत दरडी ढासळता अकस्मात द्रव्यघट सापडला घरासी आला घेऊन माता संतोषली देखोन म्हणे प्रदोष व्रताचा महिमा जाण

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 5वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी, याच्या वाचनाने आणि प्रदोषव्रत केल्याने 6 महिन्यात गतवैभव परत मिळेल, हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिव महिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र आदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रावणी सोमवार निमित्त प्रसारित झालेला आजचा शिवलीलामृत पोथीचा भाग श्री मोहन गावडे धारवाड यांनी आपले स्वर्गीय वडील श्री शांताराम गोपाळ गावडे तसंच स्वर्गीय मातोश्री श्रीमती सुलोचना शांताराम गावडे यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा .co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 35वा श्लोक. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक वेगळ्याच प्रकारचा श्लोक आहे. सिद्धांत वजा आहे. एखादं स्टेटमेंट म्हणतो ना सांगावं तसं. आत्तापर्यंत त्यांनी पुराणातल्या गोष्टी सांगितल्या. रामचंद्राने लीला अवतारात काय काय केलं ते मागच्या 2-4 श्लोकात बघितलं. आता इथं त्यांनी सांगितलं, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. जसा भाव तसा देव, जिथं भाव तिथं देव. आपल्याला वाटतं आपलाही भाव आहे. आम्ही भावाने सगळं करत असतो, पण भाव याचा अर्थ काय? भगवंताचा कुठेही अभाव नाही असं वाटणं, असं लक्षात येणं आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन घडणं हे महत्त्वाचं आहे. सर्व ठिकाणी जर भगवंत आहे असा भाव असेल तर आपण इतरांशी कसं वागतो लक्षात घ्यायला पाहिजे. कुणाला हडतहुडत करतो, कुणाकडे तुच्छतेने बघतो, तिटकाऱ्याने बघतो, वेडेवाकडे शब्द वापरतो, रागावतो, काय काय करतो आपण. समोर आलेल्या व्यक्तीमध्ये भगवंतच आहे असा जर भाव असेल तर आपलं वर्तन किती प्रेमाने नम्रतेने होईल. त्याचा अंतरातला भाव ओळखून त्याला आपला प्रतिसाद दिला जाईल. किती तऱ्हेनं आपण त्याची काळजी घेऊ, किंबहुना दुसऱ्यासाठीच आपण जगू, कारण दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे भगवंतासाठी जगणं आहे. म्हणून इतरांचा भाव, त्यांच्या दुःखात समरस होणं, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणं, ह्या सगळ्या गोष्टी, तो आणि मी दोन नाहीच, एकच भगवंत आहे. जसे एका शरीराचे तुकवा म्हणतात तसे एका देहाचे अवयव. उजवा हात आहे, डावा हात आहे, डाव्या हाताला मदत लागली तर उजवा हात चटकन पुढे जातो मदतीला, बोलवावं लागत नाही. पायाला काही झालं तर ते हात चटकन त्याच्या मदतीला जातो. असं नाही की त्याला तिथं मागावं लागतं आणि मग तो जातो. इतकी रिफ्लेक्स ॲक्शन चटकन होते. तसं दुसऱ्याला जर काही होत असेल, आपण असं चिमोटा घेतला तसं दुःख होतं, तसं दुसऱ्याला चिमटा घेतला तर दुःख होतं असं लक्षात न येतं आपण काही बोलून जातो, हे बरोबर होतं का? अंतरास लागेल ढका ऐसा शब्द बोलू नका. समर्थांची सगळी वाक्य प्रॅक्टिकल व्यवहारात उतरणं आहे. राखावी बहुतांची अंतरे, भाग्ये ते तदनंतर. सर्वांची अंतर राखा. सोपी गोष्ट नाही आहे, अवघड आहे. कारण एकच चैतन्य सर्वांच्यामध्ये भरून असलं तरी जी प्रकृती आहे ती जन्मजन्मांच्या संस्काराने आणि ह्याही जन्माच्या संस्काराने घडलेली आहे. ती भिन्नच आहे. प्रत्येकाचा अहम जागृत आहे. अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. मी कुणीतरी आहे. मी आहे असं जितकं वाटतं तितकं देव आहे असं त्याच्या अस्तित्वाचं भान अखंड असणं म्हणजे भाव. देव आहेच. आहे का हो देव? आहे का नाही? नाही का विचारा. कुठं नाही म्हणून विचारा. कुठं नाही असं नाही, तो आहेच, अखंडच आहे. आपल्याकडे पाहतो आहे. उपद्रष्टा, अनुमंता, भरता, भोगता, महेश्वरा, सगळ्या गोष्टी आपल्या तो पाहतो आहे. आतून चांगल्या केल्या तर अनुमोदन देतो आहे, वेड्यावाकड्या केल्या तर आतून असमाधान होतं. आपल्यालाच असं वाटतं, शांती वाटत नाही. शांत झोप लागणार नाही, असं जे सगळं होतं याचं कारण तो आत बसून आपल्याला मार्गदर्शन करत असतो, आपण अंतर्मुख होऊन त्याच्याकडे बघत नाही. मी नेहमी म्हणते बोलताना टेलिफोन लावतो इतरांना, आत टेलिफोन लावा भगवंताशी. मार्गदर्शन घेण्यासाठी कुठं कुठं कुठं फिरतो, शांत बसावं, ध्यानस्थ व्हावं, आत विचारावं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, आतून आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. तो संवाद साधण्या इतकी क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आपल्या साधनेने, आपल्या भक्तीने. की काही अडचण आली तो आहे ना, तो देईल मला उत्तर, असा विश्वास का वाटत नाही? मी चालत्या बलत्यावर कुणावर तरी विश्वास आपण ठेवतो, भगवंतावर ठेवत नाही. मी जर त्याला धरलाय तर तो माझं वाईट कसं करेल? संकटही जरी आलं तरी ते संकट देखील माझ्या कल्याणाचंच असणार. एक तर माझ्या कर्माचे भोग भोगावे लागणार असतील, किंवा तो भगवंत माझी कसोटी बघत असेल की या संकटाला मी कसं तोंड देतो, धैर्याने तोंड देतो का नाही, का गर्भगळीत होतो एवढ्याशा गोष्टीने देखील, आणि सारखी तक्रार करत राहतो भगवंतापाशी, असं कसं झालं, हे काय झालं, मी हे एवढं केलं तुझं तरी तू असं कसं केलंस, असं नाही. जे जसं आलं तसं ॲक्सेप्टेड, स्वीकारलं, असं आलं ठीक आहे, असं झालं ठीक आहे. त्याचं कारण काय? एक विश्वास की भगवंताच्या घरी अन्याय नाही. तो सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असा असून सर्वांच्यावर उपकार करणारा, सर्वांच्या संकटात धावून जाणारा आहे. पण अशा धावून जाणाऱ्या ज्याच्यासाठी जायचं त्याची पात्रता तशी आहे का? पात्रता नसताना देखील धावून जातो, मग ज्याची पात्रता आहे त्याच्यासाठी का जाणार नाही? आपल्याला कळत नाही. कित्येक गोष्टी बारकाईनं आपण जर पाहिल्या तर लक्षात येतं, अरे हे असं कसं काय झालं, मग त्यावेळेला आपण म्हणतो हे माझ्यामुळे झालं, इथं अहंकार येत. तुझ्यामुळे जर झालं असतं तर प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी व्हायला पाहिजे होती, तसं घडत नाही. मग का घडत नाही? तुझी जर एवढी कर्तबगारी आहे, तुझं जर एवढं सामर्थ्य आहे, तर प्रत्येक गोष्ट तू म्हणशील तशी व्हायला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. म्हणजे मग एक कोणती तरी अशी शक्ती आहे की ती हे सगळं काम करत असते. मग जेव्हा तू माझं झालं असं म्हणतोस तेव्हा तिनं केलं असं का म्हणत नाही? त्या शक्तीला शरणागत का होत नाही? नाव त्याला काही द्या तुम्ही. आणि जो भक्त असेल तो असं म्हणतो मी नाहीच, फक्त तोच, तोच ह्या देहाला साधन बनवून त्याच्याकडून त्याला जे हवं आहे ते काम करून घेतो. संत तसे असतात, ते देवाच्या देहाच्या भगवंताच्या हातात झालेले असतात. म्हणून संताकडून खूप मोठं काम भगवंत करून घेतो. तेवढी शरणागतता आपल्यात येते का हे बघायला पाहिजे. मग पहिल्यांदा जे सांगितलं की जया अंतरी भाव जैसा, तुमचा भाव कसा आहे? आपण भक्तीच्या क्रिया करतो पण पुष्कळ त्या भक्तीच्या क्रिया ह्या केवळ आपल्याला काही कर्मत नाही म्हणून, करमणूक म्हणून. आता मरे जे अनेक ठिकाणी उत्सव, मोठे मोठे उत्सव होतात, प्रसाद भोजनं होतात, आणखी काही काही परमार्थाच्या क्षेत्रात उदंड गोष्टी चालतात, त्यातला खरा भाव किती लोकांच्या जवळ असतो असं जर बघायला गेलं तर फार थोडे असं म्हणायला लागतं. त्याचं कारण केवळ आपल्या मनाचा एक छंद म्हणून अनेक गोष्टी करतात, अनेक पैसे खर्च करतात, अनेक माणसांना कामाला लावतात. राम आहे का त्यांनी छाती फोडून दाखवलं हे बघ राम आहे असं आपण म्हणू शकतो, निदान म्हणतो तरी का, किंवा राम हवा ना माझ्याजवळ आहे असं होत नाही. मी इथं म्हणतात वसे होतया अंतरी देव तैसा, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. जसं स्वरूपानंदांचे गुरु म्हणत असत, तुम्ही जेवढी भक्ती कराल तेवढी प्राप्ती. प्राप्ती म्हणजे पैशाची नव्हे, नाही तर प्राप्ती म्हणजे बरं झालं आपण भक्ती जास्त करू आणखीन पैसे मिळतील. संतांच्या जवळ गेल्यानंतर किंवा भगवंतांच्या ठिकाणी गेल्यानंतर ऐहिक तुमचं काय आहे काही संबंध नाही. एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याला देव भेटला असं होत नाही. किंवा एखादा गरीब आहे म्हणून त्याला भेटला नाही असं नाही. तुकारामांच्याकडे 18 विश्वे दारिद्र्य, मुलं उपासमारीनं गेली पण त्यांना विठ्ठल भेटला, चुकामेळ्याला भेटला, सावतामाळ्याला भेटला, सेनानाव्याला भेटला, जनाबाईला भेटला, काय होतं त्यांच्याकडे. जे वैभव असू नये असं नाही, असलं तर असू दे, परंतु त्यात भगवंत नाही हे पक्कं लक्षात ठेवावं आणि भगवंताचा मार्ग धरावा. सगळं ठीक आहे ना, तुम्हाला काही काळजी नाही ना, मात्र तडक तो मार्ग धरा. तसा जर भाव तुम्ही ठेवलात तर देव तुमच्याजवळच आहे हे तुम्हालाच अनुभवाला येईल, आतच तो प्रगट होईल. वसे देवांतरी देव तैसा. कारण काय बरं, अनन्यास रक्षित

आपण बाकी सगळ्याचा आधार घेतो आणि त्याच्यावर अवलंबून राहतो. तो आधार घेऊ नये असं नाही आहे. आधार घ्यावा पण पक्का आधार समजावा. एक भगवंतच खरा आधार आहे. त्याला आपण धरलं तर तो कोणत्या ना कोणत्या रूपाने येईल आणि आपल्याला जे आवश्यक असेल, मदत हवी असेल ती तो देईल. अनुभव घेऊन पाहावा. बारीक गोष्टी असतात पण आपण जर लक्ष दिलं तर लक्षात येईल, अरे हे असं कसं घडलं, हे असं कसं घडलं. त्याच्या कृपेनं घडलेलं आहे, त्याच्या कृपेनं घडलेलं आहे. हा भाव अखंड पाहिजे. तसा जर भाव असेल तर वसे हो तया अंतरी देव तैसा. कारण त्याचं ब्रीद आहे, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. कारण ह्यांनी जसं म्हटलं आहे, अनन्यास चिंतयंतो माम ये जना हा पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. तो अनन्य आहे काय, मी त्याचा योगक्षेम वाहतो असं म्हटलेलं आहे. किंवा गीतेच्या 8व्या अध्यायात म्हटलंय, अनन्य चेता सततम यो माम स्मरती निश्चया. जो माझं अखंड स्मरण करतो त्याचं सर्व मी बघतो. अनन्य हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अन्य दुसरं नाहीच, फक्त तूच. म्हणून डाय विल बी डन, तू जे करशील ते. असा पूर्ण शरणागत भाव त्याच्या ठिकाणी आला पाहिजे. कुठल्याबद्दलची तक्रार नाही. असं प्रभूने केलं बस. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. समर्थांनी काय की अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याची इच्छा काय, आपल्याला त्याची इच्छाच कळत नाही आपल्याला. कारण त्याच्याशी आपण एक रूप पाहायला कधी बघितलंच नाही. हा देव कसा आहे, षडगुणेश्वर यशश्री अवधार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर असा तो आहे. त्याला आपल्याकडून काय पाहिजे आहे, त्याला काही नको आहे. तुम्ही ते व्हावं म्हणून त्याची इच्छा आहे. त्याला काय हवं असायचं, सर्व शक्तिमान तो आहे, तुम्ही काय देणार त्याला. काय एवढासा नैवेद्य दाखवणार, फलं फुलं काहीतरी हे त्याला वाहणार. तो काय मागतोय. आपण जे सगळं करतो ते त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी असतं. आपला स्वार्थ पोटात ठेवून आपण त्याची भक्ती करत असतो. भगवंताला कळल्याशिवाय राहत नाही. तुम्ही निस्वार्थी व्हा, निष्काम व्हा, निर्वासन व्हा. आणि सगळी आपली वासना कामना भगवंताच्या ठिकाणी ठेवा. आपले काम क्रोध देखील भगवंताच्या ठिकाणी व्हा. ज्या संसाराची आपण चिंता करतो तो संसार देखील भगवंताच्या चरणी व्हा. म्हणा हा सगळा संसार तुझा आहे आणि तू तो दिलेला आहेस, म्हणून मी ते काम करतो आहे. बाकी माझा अधिकार कशावरही नाही. सर्वाचा अधिकार तुझ्याकडे दिलेला आहे. असं कधीतरी चुकून तरी म्हणतो का, भगवंत काही घ्यायला आला नाही तुमच्याकडनं. पण निदान मनात तरी असं येतं का, की जो व्यवहार असेल, जो धंदा व्यवसाय असेल, तो माझ्या मालकीचा नाही, त्याचा मालक तू आहेस. आणि तिथं सेवेकरी इतर जसे काम करतात, तसा मी एक सेवेकरी म्हणून तिथं काम करतो. पण मालक मात्र तू आहेस. असा सर्व अंगानी भाव ठेवून जर आपण भगवंताला शरण गेलेलो असेल, तर अशा अनन्य शरण भक्ताचं सांभाळ तो करतो. रक्षी तसे त्याचं रक्षण देखील तो करतो. म्हणून उपेक्षी कदा रामदासा अभिमानी. बघा, वसे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, समूह स्वरातली संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

0: अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31.

0: अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप।
1: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना। संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा।

0: श्रोते हो, ऐकूयात जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर सुधीर फडके यांचा.
1: अहो किती डुया आल्या, किती डुया गेल्या, उद्धारांचं होईना आणि जाती भेदाचं मळकण.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्या बरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, यशवंत देव यांची गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा.
2: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी. राग आहे सिंध भैरवी.

स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलीत सरोदवर उस्ताद अली अकबर खान आणि व्हायोलिनवर एल सुब्रमण्यम यांची जुगलबंदी राग होता सिंध भैरवी. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. श्रोते हो, आता ऐकूया यशोद कुमार गवळणकर यांची गीतरचना. संगीत आहे दशरथ पुजारी यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

शक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता. नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तीसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तीसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता.
1: शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोतेहो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज पहाटे 5:30 वाजता भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोतेहो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. प्रस्तुती भक्ती सुधा. भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्ती सुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्ती सुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया सोमवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत मार्कंडेय मुनींनी लिहिलेलं मृत्यू निवारण स्तोत्र. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे विजय जोशी यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे प्रभाकर पंडित यांचं आणि स्वर आहे शरद जांभेकर यांचा.

ऐकूया प्रभु सोमनाथा हे जगदीश खेबुडकर यांचं गीत. संगीतकार प्रभाकर जोग. स्वर आशा भोसले.

श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत ग. दि. माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे यशवंत देव यांचं आणि स्वर आहे सुधीर फडके यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

भक्ती सुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्ती सुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्ती सुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्ती सुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्ती सुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत। गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

विक्रम संवत 2082 शालिवाहन शके 1948 आज सोमवार श्रावण शुद्ध पंचमी अर्थात 17 ऑगस्ट 2026। आजचं नक्षत्र आहे चित्रा नक्षत्र। आज नागपंचमी आहे। आज पहिला श्रावणी सोमवार। आज शिवपूजनाचा दिवस। आजची शिवामूठ तांदूळ आहे। ललगुण तालुका खटाव जिल्हा सांगली आणि 32 शिराळा इथे आज नागयात्रा आहे।

नागपूर इथले संत श्री ताजुद्दीन बाबांचा आज पुण्यदिन आहे. इंदोर इथे श्री नाना महाराज तराणेकर यांचा जयंती उत्सव आज साजरा केला जात आहे. ढोलगरवाडी तालुका चंदगड इथे आज नागपंचमी यात्रा आहे. ज्योतिबा डोंगर कोल्हापूर इथे आज चोपडाई यात्रा आहे. संबलपूर तालुका वाळवा इथल्या श्री कल्की केशव स्वामी यांची आज जयंती आहे. बहुले तालुका पाटण इथल्या श्री एकनाथ महाराज बहुलेकर यांची आज पुण्यतिथी आहे. ढोरजा तालुका श्रीगोंदा इथे आज श्री काशी विश्वनाथ यात्रा आहे.

ऐकूया आजच्या कार्यक्रमातला सुविचार. मन हे एका बद्ध जीवाचा मित्र तसंच शत्रूही असतं. ज्याने मनाला जिंकलं आहे त्याच्यासाठी मन हे मित्र आहे, आणि जो मनावर नियंत्रण ठेवत नाही त्याच्यासाठी मन हे परमशत्रू असतं. ज्याने मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि जो शीत आणि उष्ण तसंच सुख आणि दुःख, मान आणि अपमान यांच्यामध्ये शांत आहे, तोच परमात्म्याबरोबर कायम स्थित आहे.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थ स्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता हिरथाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरेन् नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय.
2: भगवंताच्या कानावरती ही गोष्ट पडली, त्याच्या अंबावरतीची गोष्ट पडलेली, आणि भगवंताने काय केलं असेल त्या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. भगवंताला पाहिल्याबरोबर ह्या जांबवान अत्यंत क्रोधित झालेला आहे. कृष्णाला पाहिलं आणि या जांबवानांनी या कृष्णाबरोबर युद्ध केलेले. 8 दिवस युद्ध झालेले तेव्हा या जांबवान अत्यंत जर्जर झालेला आहे. जांबवान खाली पडलेला आहे आणि भगवान त्याच्या छातीवरती बसलेले. छातीवरती बसल्यानंतर एकदम या जांबवानाला रामाचं स्मरण झालेलं आहे. आणि रामाचं स्मरण झाल्यानंतर अंतकाळी त्याच्या मुखातून रामनाव बाहेर निघालेले. रामनाम जपतांकुतो भयम, तेव्हा रामनामाचं उच्चारण झालेलं आहे. आणि या जांबवानाचं अंतकरण अत्यंत निर्भय झालेले. त्याला रामरू कृष्णाच्या स्वरूपात रामराया त्या ठिकाणी दिसायला लागले. आणि हा कृष्ण जेव्हा उठून उभा राहिलेला आहे तेव्हा या जांबवतांनी दोन्ही हात जोडलेले की महाराज मी तुमचा दास आणि तुम्ही माझे स्वामी आहात. तेव्हा जांबवानांनी नमस्कार केलेला आहे आणि झालेल्या कर्माची क्षमा मागितली. तेव्हा भगवंताने भगवंताला विचारलं, भगवंता तुम्ही या गुहेमध्ये येण्याचं कारण काय? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाबा मी आज द्वारकेचा राजा आहे आणि माझ्यावरती चोरीचा आळा आलेला आहे. हा तुझ्या मुलीच्या पाळण्यावरती जो श्रीमंत कोणी दिसतोय हा सत्रजिताचा आहे आणि या सत्रजिताचा भाऊ प्रसेन या अरण्यामध्ये घेऊन आलेला आहे आणि तोच मणी सिंहानी तुझ्या गुहेपर्यंत घेऊन आलेला आहे. तेव्हा या जांबवानांना आठवलेलं आपल्या गुहेपर्यंत हा मणी जर कोणी आणला असेल तर सिंहाने आणलेला आहे. तेव्हा जांबवानांनी सुद्धा सांगितलं, हो महाराज या ठिकाणी सिंह आलेला आहे आणि या सिंहाचं माझं युद्ध झालेलं आहे. त्या सिंहाच्या कडून तो मणी घेतलेला आहे. तेव्हा झालेल्या कर्माचे अपराध तुम्ही पोटात घालावे म्हणून तो श्रीमंतक मणी आणि ती कन्या भगवंताला दिलेली. भगवंत तो मणी घेऊन आलेले आणि बरोबर एक कन्या आणलेली जांबवती. त्या जांबवतीचा विवाह जांबवानांनी भगवंताशी लावून दिलेला आहे. भगवान या जांबवतीला घेऊन द्वारकेमध्ये आलेले. द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवान जर कुठे गेले असतील तर सत्राजिताजवळ गेले आणि सत्राजिताला सांगितलं, बाबा ही जी कन्या दिसते ही जांबवती, हिच्या गुहेमध्ये हा श्रीमंतकमणी होता. तेव्हा या सत्राजिताला अत्यंत लाजल्यासारखं व्हायला लागले. गावामध्ये या सत्राजिताची कुटुंबाना व्हायला लागली. तेव्हा या सत्राजिताला वाटलं की बाबा आपली अपकीर्ती अधिक वाढू नये म्हणून या सत्राजितांनी काय केलं तर आपली कन्या जांबवती आपली कन्या सत्यभामा हिचा विवाह भगवंताच्या बरोबर लावून दिलेला आणि भगवंताला आंदड म्हणजे वरदक्षिणेच्या रूपात तो श्रीमंतक म्हणून सुद्धा भगवंताला देऊन टाकलेला आहे. सत्यभामीचा विवाह झालेला आहे, जांबवतीचा विवाह झालेला आहे, आठ पट्टराणीच्या मध्ये ही सत्यवाणी सत्यभामीनी तिसरं स्थान मिळवलेले. एके दिवशी स्वर्गावरती स्वारी झालेली आणि स्वर्गावरील देव हे भगवंताच्या आश्रय आलेले. भगवान दानवांनी स्वर्गावरती आक्रमण केले. स्वर्गामध्ये नरकासुर नावाचा राक्षस, त्या नरकासुरांनी स्वर्गावरती आक्रमण केलेले आणि आमचा पराजय झालेला आहे, तेव्हा भगवान आमचं रक्षण करावं म्हणून सगळ्या इंद्रचंद्रादी देवता भगवंताच्या जवळ आलेले. आणि भगवंताच्या जवळ आल्यानंतर भगवंत विचार करतायत, आपण या देवांना काहीतरी सहाय्य केलं पाहिजे. तेव्हा देवांचं आणि भगवंताचं बोलणं हे सत्यभावा त्या ठिकाणी ऐकत होते. सत्यभावा ही युद्धामध्ये अतिशय निपुण होती. तेव्हा भगवंतानी स्वर्गाला जाण्याचं निश्चय केल्यानंतर ही सत्यभावा भगवंताच्या जवळ गेलेली आणि भगवंताच्या जवळ जवळ म्हणायला लागली की महाराज, अनेक वर्ष झालं आपला विवाह झालेला आहे, विवाह झाल्यापासून मी आजपर्यंत कधी काही तुम्हाला मागितलेलं नाही, पण आज माझी मागण्याची इच्छा आहे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, बाई तुला काय मागायचं असेल मागून घे. ती म्हणली, महाराज मला दुसरं काही नकोय, तुम्ही स्वर्गाला चाललाय, मला स्वर्गाची शोभा बघण्याची इच्छा आहे म्हणली. आणि तुम्ही युद्धा करता जाणार आहात तर मी तुमच्या रथाचं सारथ्य मी स्वतः करेन. भगवान स्वतः सत्यभामीला घेऊन जर कुठे गेले असतील तर स्वर्गाला गेलेले, त्या ठिकाणी नरकासुराचा वध केलेला आहे भगवंतांनी. आणि नरकासुराचा वध केल्यानंतर पुन्हा भगवान द्वारकेला येण्याकरता निघाले तेव्हा ही सत्यभामा म्हणते की महाराज, आपण स्वर्गामध्ये आलेलो आहोत, आता नंदनवनाची शोभा पाहूया. कारण इंद्राचं वन कसं आहे, अत्यंत सुशोभित आहे. ज्या ठिकाणी कल्पवृक्ष आहे, ज्या ठिकाणी पारिजातक वृक्ष आहे, ज्या ठिकाणी कामधेनू गाय त्या ठिकाणी, म्हणून हे नंदनवनाची शोभा पाहावी अशा प्रकारची इच्छा या सत्यभामीची झाली. तेव्हा भगवंतांनी ती सुद्धा इच्छा पूर्ण केलेली. भगवान नंदनवनामध्ये गेलेली, त्या ठिकाणी सुगंधित वारा वाहत होता. आणि या सत्यभामीचं लक्ष जर कुठे गेलं असेल ते पारिजातक वृक्षाकडे गेलं. तेव्हा भगवंतांनी विचार केला, सत्यभामीनी भगवंताला मागणं मागितलं, भगवंता आपण हा वृक्ष पृथ्वीतलावरती घेऊन जाऊया. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, बाई या स्वर्गाचा राजा इंद्र आहे, इंद्राला विचारल्याशिवाय आपल्याला स्वर्गातून काही नेता येणार नाही. तेव्हा इंद्राची परवानगी घेतलेली, इंद्राची संमती मिळवलेली आणि भगवान जर कुठे गेले असतील त्या नंदनवनामध्ये जाऊन तो पारिजातक वृक्ष घेतलेला आहे आणि पारिजातक वृक्ष आपल्या रथामध्ये ठेवलेला आहे आणि द्वारकेकडे निघालेली. द्वारकेकडे निघाल्यानंतर तेव्हा सत्यभामीने विचारलं, बाई हा पारिजातक वृक्ष लावायचा कुठं? तेव्हा या सत्यभामीच्या मनामध्ये अहंकार आलेला. ती म्हणली, महाराज मी पराक्रमाने मिळवलेला आहे हा पारिजातक वृक्ष, तेव्हा माझ्या दरवाजासमोर लावायचा. तेव्हा भगवान सांगतायत, बाई पट्ट राणी असणारी, तुझी ज्येष्ठ राणी असणारी रुक्मिणी, त्या रुक्मिणीला विचार म्हणली. जोपर्यंत रुक्मिणी संमती देत नाही तोपर्यंत हा वृक्ष तुझ्या दरवाजासमोर लावता येणार नाही. तेव्हा रुक्मिणीला बोलवलेले. रुक्मिणी मनाने अत्यंत शुद्ध होती, निरहंकार. आपण रुक्मिणीच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नव्हता. तेव्हा रुक्मिणीने भगवंताला सांगितलं, कारण रुक्मिणीने सांगितलं जशी सत्यभावीची इच्छा असेल तशा प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी लावावा, कारण सत्यभावीनी स्वतःच्या पराक्रमाने हा वृक्ष आणलेला आहे. भगवंतानी सुद्धा विचार केला की बाबा जशी सत्यभावा म्हणेल त्याप्रमाणे तो वृक्ष तिच्या दरवाजासमोर लावावा. या सत्यभामीच्या दरवाजात तो पारिजातक वृक्ष लावलेला आहे. या सत्यभामीनी आपल्या मुलासारखं संगोपन त्या वृक्षाचं करावं, दररोज खत पाणी घालावं, त्या वृक्षाचं संगोपन करावं आणि तो वृक्ष हळूहळू मोठा व्हायला लागलेला आहे. हळूहळू मोठा व्हायला लागल्यानंतर तो वृक्ष जर कुठे वाकला असेल तर रुक्मिणीच्या दरवाजात वाकलेला आहे आणि खोड मात्र या सत्यभामीच्या दरवाजात राहिलेला आहे. या सत्यभावीने वृक्ष लावलेला आहे आणि फळ मात्र कोण चाकते? रुक्मिणी चाकते. बहरला पारिजात दारी, फुले का पडती शेजारी. भगवंत म्हणतात बाबा कर्म करायचंय पण फळाची अपेक्षा करायची नाही. तेव्हा या रुक्मिणी सत्यभामीला सुद्धा वाटलं की आज भगवंताचं ऐकलं असतं याची फळं सुद्धा आपल्याला चाखायला मिळाली असती. आज आपण परमेश्वराचं ऐकलेलं नाही, भगवंताचं ऐकलेलं नाही, पतीचं ऐकलेलं नाही, फक्त कष्टपदरात पडले, फळ मात्र रुक्मिणी चाकते. तेव्हा या सत्यभामीचा सुद्धा अहंकार गलित झालेला आहे. पुढे रुक्मिणीला प्रद्युम्न नावाचा पुत्र उत्पन्न झालेला आहे. या जांबवतीला सांबा नावाचा मुलगा उत्पन्न झालेला आहे. सत्यभामेला अनिरुद्ध नावाचा मुलगा उत्पन्न झालेला आहे. किंवा या सगळ्या मुलगांना मुलांना काहीतरी ज्ञान द्यावं अशा प्रकारचा विचार भगवंतांनी केलेला आहे. कारण मुलांना सुद्धा यथायोग्य संस्कार केले पाहिजे. येथे वडील जे आचरती तया नाम धर्म धर्म ठेवती. वडिलांनी जर संस्कार केले नाही तर मुलं संस्काररहित होतील आणि अधर्माचं आचरण करतील. तेव्हा आपल्या मुलांच्या वरती संस्कार करावं म्हणून भगवंतांनी जर काय केलं असेल तर त्या ठिकाणी मृगराजाची कथा सांगितलेली. हे अनिरुद्ध साम आणि प्रद्युम्न एके दिवशी विटी दांडू खेळत असताना या प्रद्युम्नाची विटी एका विहिरीमध्ये जाऊन पडलेली आणि विटी विहिरीमध्ये पडल्यानंतर ती सगळी ती भावंड त्या विहिरीजवळ आलेली आणि विहिरीजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी वाकून पाहत आहेत. त्या विहिरीमध्ये एक भयानक सरडा त्या ठिकाणी होता. काही केल्या ती विटी बाहेर काढता येईना तेव्हा हे तिघ जर कुठे आली असतील तर भगवंताच्या जवळ आलेली आणि भगवंताला सांगतात महाराज आम्ही विटीदांडू खेळताना ही विटी त्या आडात पडलेली आणि आडात पडल्यानंतर त्या ठिकाणी एक भयानक असा सरडा त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. तेव्हा भगवंत त्या ठिकाणी आलेले आणि भगवंतानी त्या विटी काढण्याच्या हेतूने त्या भगवंताचा स्पर्श या सरड्याला झालेला. भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर त्या सरड्याच्या रूपातून एक दिव्यधारी पुरुष भगवंताच्या समोर हात जोडून उभा राहिला. तेव्हा सगळ्या मुलांनी त्या तेजस्वी असलेल्या पुरुषाला पाहिलं. त्या पुरुषांनी भगवंताला नमस्कार केलेला आहे. तेव्हा भगवंताने विचारलं बाबा तू कोण आणि तू या अत्यंत हीन योनीमध्ये सरड्या रूपाने या द्वारकेमध्ये काय करतोस. तेव्हा त्या पुरुषांनी सांगितलं की महाराज नृगराजा म्हणतात तो नृगराजा म्हणजे मी. पूर्वी राजा असताना मी अनेक प्रकारची दान दिलेली. या पृथ्वीवरतील वाळूचे कण मोजता येतील, आकाशामधील चांदणे मोजता येतील, गाईच्या अंगावरचे केस मोजता येतील, पण माझ्या दानाची कल्पना तुम्ही करू शकणार नाही. एवढं दान मी या पृथ्वी तलावरती केलेलं आहे. तेव्हा भगवंतांनी विचारलं एवढं दान केल्यानंतर सुद्धा तुला सरड्याचा जन्म कसा आला. तेव्हा त्यांनी सांगितलं की महाराज माझ्या हातून चुकीने एक दान दिलेलं पुन्हा तेच दान मी दुसऱ्या ब्राह्मणाला दिलेले. एवढं पाप माझ्या हातून घडलेले आणि त्या पापाचं प्रायश्चित्त मला सरड्याच्या रूपात जन्म घ्यावा लागला. तेव्हा हा नृगराजा सांगतोय किंवा माझ्या राजावरच्या राजवाड्यावरती दोन ब्राह्मण याच्या रूपाने आलेले आणि मी अनेक गाई ब्राह्मणाला दान दिलेली होती. हजारो गाई मी ब्राह्मणाला दान द्यायच्या. तेव्हा तो ब्राह्मण या गाई घेऊन जात असताना ती गाय त्या ब्राह्मणाच्या एक गाय त्या कळपात न जाताना तीच गाय पुन्हा माझ्या कळपात येऊन बसलेली आणि पुन्हा दुसरा ब्राह्मण आल्यानंतर ती गाय परत मी दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिलेली. तेव्हा त्या ब्राह्मणांनी या ब्राह्मणाच्या गायीमधील आपली गाय ओळखली आणि ओळखल्याबरोबर या ब्राह्मणांनी त्या ब्राह्मणाच्या वरती चोरीचा आरोप घेतलेला आहे. त्यांचं भांडण विकोपाला गेलेले तेव्हा दोन्ही ब्राह्मण जर कुठे आले असतील या नृगराजाच्या जवळ आलेले. नृगराजाच्या जवळ आल्यानंतर या नृगराजांनी ब्राह्मणांना सांगितलं बाबा भांडू नका, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा अजून माझ्याकडून हजारो गाई घेऊन जा पण भांडू नका. पण भांडले नाही तर ब्राह्मण कसले. तेव्हा त्या ब्राह्मणाने सांगितलं बाबा नृगराजा तू कसा आहे, दाता अपहरते ती तू दान करतोयस आणि परत अपहरण करतोयस. त्या दानाचं परत अपहरण करतोयस. तेव्हा दिलेलं दान परत दुसऱ्या ब्राह्मणाला दिल्यामुळं मला या सरड्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. तेव्हा माझं प्राक्तन बलवत्तर असल्यामुळं दिलेल्या दानाचं पुण्य असल्यामुळं जेव्हा या ब्राह्मणांच्याकडून मला शाप मिळालेले आहे आणि मी या सरड्याच्या योनीमध्ये जन्माला आलेले तेव्हा या ब्राह्मणांनी मला वरदान दिलेले की बाबा तुझ्या हातून अनेक प्रकारची पुण्यकर्म घडलेली. तू सरड्याच्या योनीमध्ये जरी गेलास तरी अंतकाळी तुला भगवंताचा स्पर्श होईल आणि भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर तुला पुन्हा दिव्य देह प्राप्त होईल. आणि आज या नृगराजाला भगवंताचा स्पर्श झालेला आहे. भगवंताचा स्पर्श होऊन हा नृगराजा परत आपल्या परमधामाला गेलेला आहे. भगवान मुलांच्या वरती संस्कार करतायत. बाबा कुणालाही दान देताना आपण दान द्रव्य कुठून आणतोय, कशा प्रकारचं द्रव्य आणतोय? तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धर धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। धन सुद्धा मिळायचे तर कशाने? उत्तम व्यवहाराने धन मिळायचे। आणि त्याच धनाचं दान करायचं, ज्या दानाचं पुण्य प्राप्त होईल। मुलांच्या वरती अनेक प्रकारचा उपदेश करतायत, मुलांच्या वरती संस्कार करतायत, आणि मुलांना सांगितलं कुणीही ब्राह्मणांचा अपमान करू नका। पुढे पुलस्त्य महर्षी भीष्माचार्यांना सांगतात, भगवंताचा अत्यंत भगवत भक्त असणारा, भगवंताच्या वरती निस्सीम प्रेम करणारा,

म्हणजे भिक्षा मागण्याचं कर्म हा सुदामा करायचा. चार घरी भिक्षा मागायची आणि भिक्षेमध्ये जे येईल ते खाऊन आपला चरितार्थ चालवायचा. संतुष्ट अंतकरण वृत्तीने राहायचे, कारण असंतुष्टात द्विजा नष्टा. ब्राह्मण जर संतुष्ट राहिला नाही त्या ब्राह्मणाचा ऱ्हास होतो. 18 विश्व दारिद्र्य सुदाम्याच्या घरी. तेव्हा एके दिवशी सुदाम्याची पत्नी ही सुशीला, जिचं शील अत्यंत उत्तम आहे, जी पतिव्रता आहे, त्या सुशीलीनी आज पतिरेला विचारलं की महाराज तुम्ही अनेक प्रकारे सांदीपनी आश्रमांच्या सांदीपनी गुरूंच्याकडं ज्या लीला केलेल्या होत्या, ज्या भगवंताची लीला तुम्ही आम्हाला सगळ्या ऐकवलेल्या आहेत, आज तो तुमचा मित्र द्वारकेचा राजा झालेला असं ऐकलं. तेव्हा महाराज तुम्ही मला भगवंताच्या दर्शनाला घेऊन चला. ही सुशीला म्हणते मला तुम्ही दर्शनाला घेऊन चला, तुमच्या मित्राच्या दर्शनाला घेऊन चला. तेव्हा या सुदाम्याच्या वेळातून घळाघळ अश्रू व्हायला लागले, कारण आज माझ्या पत्नीच्या रूपाने माझ्या मित्राचं स्मरण झालेलं आहे. पण या सुदाम्याला वाटायला लागलं की 18 विश्व दारिद्र्य आणि असं आपण आपल्या मित्राकडे काय जावं, कारण आज माझा मित्र द्वारकेचा अधिपती झालेला आहे. द्वारकाधीश आहेत त्यांच्याकडं मी अशा दरिद्र अवस्थेमध्ये काय जावं, त्यांचं काय दर्शन करावं. म्हणून सुदाम्याने सांगितलं की बाबा इथेच बसून तू काय कर, भगवंताचं स्मरण कर. तेव्हा दुसऱ्या दिवशी या सुशीलीने विचार केला की बाबा हा सुदामदेव असे जाणार नाही, पतिराज असे जाणार नाही. तेव्हा पतिराजांना सांगायचं की बाबा पतिराज तुम्ही काय करा, तुमच्या मित्राला मला जरी घेऊन जाणार असाल तर तुम्ही तुमच्या मित्राचं केवळ दर्शन करून या. या सुशीलीच्या मनात आलं ते द्वारकाधीश आहेत, ते सर्वांतरयामी आहेत, ते निश्चित आमचं दरिद्र दूर करतील. तेव्हा या सुदाम्याने विचार केला पत्नी एवढा अट्टहास करते, तेव्हा पत्नीचं म्हणणं सुद्धा मान्य केलं पाहिजे. म्हणून या सुदाम्याने जर काय केलं असेल तर सुशीला सांगितलं बाबा सुशीला तुझं म्हणशील तर मग मी माझ्या मित्राच्या दर्शनाला जाईल, आपल्या घरात जे काय असेल ते तू माझ्या मित्राच्याकडे घेऊन जाण्याकरता दे, कारण रिक्त हस्तान गंतव्यम, रिकाम्या हाताने मित्राच्याकडे जायचं नाही. मित्र रिक्त हस्ताने भगवंताच्या दर्शनाला जायचं नाहीये, तेव्हा घरात जे काय असेल ते तू मला दे. तेव्हा या सुशीलीने विचार केला आजपर्यंत कधीही माझ्या पतिराजाने काही मागितलेलं नाही आणि आज मागितलंय तर मित्राच्या करता मागितलेलं. तेव्हा ही सुशीला जर कुठे गेली असेल, आजपर्यंत पतिराज भिक्षा मागायचे पण आज पत्नी भिक्षा मागते. सुशीला चार घरी गेलेली आणि चार घरी गेल्यानंतर त्यांच्याकडे याचना करते. तेव्हा या सगळ्या नगरातील स्त्रिया ही दरिद्री स्त्री म्हणून तिची अवहेलना करायला लागली. तेव्हा या सुशीलीनी त्यांना अत्यंत दीन होऊन सांगितलं की बाबा माझे पती त्यांच्या मित्राच्या दर्शनाला जाणार आहेत, तेव्हा त्यांना बरोबर काही देण्याकरता माझ्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, माझ्या घरात देण्याकरता काही नाही. म्हणून तुमच्या घरात जे काय असेल ते मला शिदोरी म्हणून द्या, जेणेकरून ती शिदोरी माझ्या पतीच्या बरोबर दिली. तेव्हा या स्त्रियांनी जर काय केलं असेल तर चार मोठे पोहे दिलेले, ती पोहे घेऊन ही सुशीला आलेली. उत्पद्यंते विलीयंते दरिद्राना मनोरथा. दरिद्री लोकांनी गरीब लोकांनी केवळ मनोरथ करायचे, ज्याप्रमाणे समुद्राची लाट ही लाट रूपाने पृथ्वी तलावरती येते आणि पुन्हा आपोआप विरून जाते, त्याप्रमाणे दरिद्र्यांचे मनोरथ काय होतात आतमध्ये. दरिद्री लोक मनोरथ करतात पण ते मनोरथ परिपूर्ण न झाल्यामुळे त्या ठिकाणी ते मनोरथ शांत होतात. उत्पद्यंते विलीयंते. ही सुशीला ती पोहे घेऊन जर कुठे आले असेल आपल्या पतिदेवाच्या जवळ आली आणि पतिदेवांना सांगितलं की महाराज ही शुदरी घेऊन तुम्ही तुमच्या मित्राला समर्पित करा. तेव्हा सुदामदेव भगवंताचं स्मरण करतायत आणि आज माझ्या मित्राचं दर्शन होणार आहे आपल्याला, म्हणून तेवढ्या आनंदाने तेवढ्या उत्साहाने सुदामदेव जर कुठे निघाले असतील ते द्वारकेला निघाले. द्वारकेला निघाल्यानंतर वाटेमध्ये सगळ्या प्रकारची द्वंद्व सहन केलेली, कारण आज भगवंताला भगवंताच्या दर्शनाला जायचे, सगळ्या प्रकारची संकट त्यांच्यावरती आलेली ती सगळी संकट त्यांनी सहन केलेली, कारण भगवंताचं दर्शन हे सहजासहजी होणार नाही. भगवंताला कळलं की माझा भक्त माझ्या दर्शनाकरता येतोय, तेव्हा भगवंतानी जर काही केलं असेल तर आपल्या गरुडाला पाठवलं. गरुडाला पाठवल्यानंतर गरुड जर कुठे घेऊन असेल तर या सुदामाला उचललेलं आहे आणि द्वारकेच्या नगराच्या बाहेर आणून ठेवलेलं आहे. सुदाम्याने सगळीकडे पाहिलं, पाहिल्यानंतर संपूर्ण द्वारका ही सोन्याची दिसली. सुदाम्याच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू व्हायला लागलेले. काय या मित्र माझ्या मित्राचं काय

0: किंवा सगळी दुर्ग हे सुदामा जर कुठे निघाला असेल तर भगवान त्याच्या राजवाड्याकडे निघाले. द्वारावरती सैनिक उभे, त्या सैनिकांनी या ब्राह्मणाच्याकडे पाहिलेले, अंगावरती वस्त्र फाटलेले, हातामध्ये काठी, पायामध्ये अनवाणी, हा पायामध्ये काही नाहीये. तेव्हा या ब्राह्मणाला सांगितलं की ब्राह्मण देवता, तुम्ही दुपारच्या वेळेला आलेला आहात, तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मागून घ्या. या ठिकाणी बाजूला अन्नदान होते, त्या ठिकाणी जा आणि भिक्षा मागून तुम्हाला काय पंचपक्वान्नाचं जेवण हवं असेल त्या ठिकाणी तुम्ही करा. एखादं दान पाहिजे असेल तर दान त्या दानगृहामध्ये जा, ज्या ठिकाणी तुम्हाला दान प्राप्त होईल. तेव्हा हा सुदामा म्हणतोय, महाराज मला कशाची धनाची इच्छा नाही, मला कुठल्याही अन्नाची इच्छा नाही, मला फक्त भगवंताच्या दर्शनाची इच्छा आहे. तेव्हा या सैनिकांनी सांगितलं की बाबा आता दुपारची सभा संपलेली आणि दुपारची सभा संपून भगवान आता भोजन करण्याकरता गेलेले आणि भोजन करून वामकुक्षी घेतील आणि 4 वाजता दरबारात येतील. तेव्हा तुम्हाला 4 वाजेपर्यंत भगवंताची वाट पाहावी लागेल. तेव्हा हा सुदामा 4 वाजेपर्यंत भगवंताचं स्मरण करत राजवाड्याच्या जवळ बसलेला आहे, दोन्ही गुडघ्यामध्ये आपलं मुंडकं घातलेलं आहे, काठी बाजूला ठेवलेली आणि भगवंताचं स्मरण करतोय. दुपारच्या वेळेला द्वारकाधीश राजवाड्यामध्ये आलेले, राज्यसभेमध्ये आलेले आणि राज्यसभेमध्ये आल्यानंतर यातला एक सैनिक भगवंताच्या जवळ जाऊन म्हणायला लागले की महाराज आज कुणीतरी ब्राह्मण देवता तुमच्या दर्शनाकरता बाहेर आतुरतेने वाट पाहते आणि त्यांचं नाव सुदामा आहे. सुदामा नाव ऐकल्याबरोबर भगवंतानी एकदम सिंहासनावरती उडी घेतली आणि उडी घेतल्यानंतर पाहिलं तर आपल्या मित्राची दीनावस्था पाहिलेली. स्वतः भगवंतानी उचलून जर कुठे नेलं असेल तर राजवाड्याच्या सिंहासनावरती न ठेवता एकदम अंतपुरात घेऊन गेलेले. अंतपुरात घेऊन गेल्यानंतर स्वतःच्या पर्यंगावरती, स्वतःच्या पलंगावरती सुदाम्याला बसवलेले. सुदामाला बसवल्यानंतर स्वतः भगवान सुदाम्याची सेवा करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलत पद्म पुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्टपासून. 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता। दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत। भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार। स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 35वा श्लोक. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्या सुरक्षी तसे चाप पाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक वेगळ्याच प्रकारचा श्लोक आहे. सिद्धांत वजा आहे. एखादं स्टेटमेंट म्हणतो ना सांगावं तसं. आत्तापर्यंत त्यांनी पुराणातल्या गोष्टी सांगितल्या. रामचंद्राने लीला अवतारात काय काय केलं ते मागच्या 2-4 श्लोकात बघितलं. आता इथं त्यांनी सांगितलं, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. जसा भाव तसा देव, जिथं भाव तिथं देव. आपल्याला वाटतं आपलाही भाव आहे. आम्ही भावाने सगळं करत असतो, पण भाव याचा अर्थ काय? भगवंताचा कुठेही अभाव नाही असं वाटणं, असं लक्षात येणं आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन घडणं हे महत्त्वाचं आहे. सर्व ठिकाणी जर भगवंत आहे असा भाव असेल तर आपण इतरांशी कसं वागतो लक्षात घ्यायला पाहिजे. कुणाला हडथुडूत करतो, कुणाकडे तुच्छतेने बघतो, तिटकाऱ्याने बघतो, वेडेवाकडे शब्द वापरतो, रागावतो, काय काय करतो आपण. समोर आलेल्या व्यक्तीमध्ये भगवंतच आहे असा जर भाव असेल तर आपलं वर्तन किती प्रेमाने नम्रतेने होईल. त्याचा अंतरातला भाव ओळखून त्याला आपला प्रतिसाद दिला जाईल. किती तऱ्हेनं आपण त्याची काळजी घेऊ, किंबहुना दुसऱ्यासाठीच आपण जगू, कारण दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे भगवंतासाठी जगणं आहे. म्हणून इतरांचा भाव, त्यांच्या दुःखात समरस होणं, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणं, ह्या सगळ्या गोष्टी, तो आणि मी दोन नाहीच, एकच भगवंत आहे. जसे एका शरीराचे तुकवा म्हणतात तसे एका देहाचे अवयव. उजवा हात आहे, डावा हात आहे, डाव्या हाताला मदत लागली तर उजवा हात चटकन पुढे जातो मदतीला, बोलवावं लागत नाही. पायाला काही झालं तर ते हात चटकन त्याच्या मदतीला जातो. असं नाही की त्याला तिथं मागावं लागतं आणि मग तो जातो. इतकी रिफ्लेक्स ॲक्शन चटकन होते. तसं दुसऱ्याला जर काही होत असेल, आपण असं चिमोटा घेतला तसं दुःख होतं, तसं दुसऱ्याला चिमटा घेतला तर दुःख होतं असं लक्षात न येतं आपण काही बोलून जातो, हे बरोबर होतं का? अंतरास लागेल ढका ऐसा शब्द बोलू नका. समर्थांची सगळी वाक्य प्रॅक्टिकल, व्यवहारात उतरणं आहेत. राखावी बहुतांची अंतरे, भाग्ये ते तदनंतरे. सर्वांची अंतर राखा, सोपी गोष्ट नाही आहे, अवघड आहे. कारण एकच चैतन्य सर्वांच्यामध्ये भरून असलं तरी जी प्रकृती आहे ती जन्मजन्मांच्या संस्काराने आणि ह्याही जन्माच्या संस्काराने घडलेली आहे. ती भिन्नच आहे. प्रत्येकाचा अहम जागृत आहे. अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. मी कुणीतरी आहे. मी आहे असं जितकं वाटतं तितकं देव आहे असं त्याच्या अस्तित्वाचं भान अखंड असणं म्हणजे भाव. देव आहेच. आहे का हो देव? आहे का नाही? नाही का विचारा. कुठं नाही म्हणून विचारा. कुठं नाही असं नाही, तो आहेच, अखंडच आहे. आपल्याकडे पाहतो आहे. उपद्रष्टा, अनुमंता, भरता, भोगता, महेश्वरा, सगळ्या गोष्टी आपल्या तो पाहतोय. आतून चांगल्या केल्या तर अनुमोदन देतोय, वेड्यावाकड्या केल्या तर आतून असमाधान होतं. आपल्यालाच असं वाटतं, शांती वाटत नाही. शांत झोप लागणार नाही असं जे सगळं होतं याचं कारण तो आत बसून आपल्याला मार्गदर्शन करत असतो, आपण अंतर्मुख होऊन त्याच्याकडे बघत नाही. मी नेहमी म्हणते बोलताना टेलिफोन लावतो इतरांना, आत टेलिफोन लावा भगवंताशी. मार्गदर्शन घेण्यासाठी कुठं कुठं कुठं फिरतो, शांत बसावं, ध्यानस्थ व्हावं, आत विचारावं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे, आतून आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. तो संवाद साधण्या इतकी क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आपल्या साधनेने आपल्या भक्तीने, की काही अडचण आली तो आहे ना, तो देईल मला उत्तर, असा विश्वास का वाटत नाही. उगी चालत्या बलत्यावर कुणावर तरी विश्वास आपण ठेवतो, भगवंतावर ठेवत नाही. मी जर त्याला धरलाय तर तो माझं वाईट कसं करेल, संकटही जरी आलं तरी ते संकट देखील माझ्या कल्याणाचंच असणार. एक तर माझ्या कर्माचे भोग भोगावे लागणार असतील किंवा तो भगवंत माझी कसोटी बघत असेल की या संकटाला मी कसं तोंड देतो, धैर्याने तोंड देतो का नाही, का गर्भगळीत होतो एवढ्याशा गोष्टीने देखील, आणि सारखी तक्रार करत राहतो भगवंतापाशी असं कसं झालं, हे काय झालं, मी हे एवढं केलं तुझं तरी तू असं कसं केलंस, असं नाही. जे जसं आलं तसं ॲक्सेप्टेड स्वीकारलं, असं आलं ठीक आहे, असं झालं ठीक आहे. त्याचं कारण काय, एक विश्वास की भगवंताच्या घरी अन्याय नाही. तो सर्व शक्तिमान सर्वज्ञ असा असून सर्वांच्यावर उपकार करणारा, सर्वांच्या संकटात धावून जाणार आहे, पण अशा धावून जाणाऱ्या ज्याच्यासाठी जायचं त्याची पात्रता तशी आहे का? पात्रता नसताना देखील धावून जातो, मग ज्याची पात्रता आहे त्याच्यासाठी का जाणार नाही, आपल्याला कळत नाही. कित्येक गोष्टी बारकाईनं आपण जर पाहिल्या तर लक्षात येतं, अरे हे असं कसं काय झालं, मग त्यावेळेला आपण म्हणतो हे माझ्यामुळे झालं, इथं अहंकार रेडक. तुझ्यामुळे जर झालं असतं तर प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी व्हायला पाहिजे होती, तसं घडत नाही. मग का घडत नाही, तुझी जर एवढी कर्तबगारी आहे, तुझं जर एवढं सामर्थ्य आहे, तर प्रत्येक गोष्ट तू म्हणशील तशी व्हायला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. म्हणजे मग एक कोणती तरी अशी शक्ती आहे की ती हे सगळं काम करत असते. मग जेव्हा तू माझं झालं असं म्हणतोस तेव्हा तिनं केलं असं का म्हणत नाही, त्या शक्तीला शरणागत का होत नाही, नाव त्याला काही द्या तुम्ही. आणि जो भक्त असेल तो असं म्हणतो मी नाहीच फक्त तोच, तोच ह्या देहाला साधन बनवून त्याच्याकडून त्याला जे हवं आहे ते काम करून घेतो. संत तसे असतात, ते देवाच्या देहाच्या भगवंताच्या हातात झालेले असतात, म्हणून संताकडून खूप मोठं काम भगवंत करून घेतो. तेवढी शरणागतता आपल्यात येते का हे बघायला पाहिजे. मग पहिल्यांदा जे सांगितलं की जया अंतरी भाव जैसा, तुमचा भाव कसा आहे. आपण भक्तीच्या क्रिया करतो पण पुष्कळ त्या भक्तीच्या क्रिया ह्या केवळ आपल्याला काही कर्मच नाही म्हणून, करमणूक म्हणून. आता मरेच अनेक ठिकाणी उत्सव, मोठे मोठे उत्सव होतात, प्रसाद भोजनं होतात, आणखी काही काही परमार्थाच्या क्षेत्रात उदंड गोष्टी चालतात, त्यातला खरा भाव किती लोकांच्या जवळ असतो असं जर बघायला गेलं तर फार थोडे असं म्हणायला लागतं. त्याचं कारण केवळ आपल्या मनाचा एक छंद म्हणून अनेक गोष्टी करतात, अनेक पैसे खर्च करतात, अनेक माणसांना कामाला लावतात. राम आहे का, त्यांनी छाती फोडून दाखवलं हे बघ राम आहे असं आपण म्हणू शकतो, निदान म्हणतो तरी का, किंवा राम हवा ना माझ्याजवळ आहे असं होत नाही. मी इथं म्हणताय तर वसे होतया अंतरी देव तैसा, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. जसं स्वरूपानंदांचे गुरु म्हणत असत, तुम्ही जेवढी भक्ती कराल तेवढी प्राप्ती, प्राप्ती म्हणजे पैशाची नव्हे, नाही तर प्राप्ती म्हणजे बरं झालं आपण भक्ती जास्त करू आणखीन पैसे मिळतील. संतांच्या जवळ गेल्यानंतर किंवा भगवंतांच्या ठिकाणी गेल्यानंतर ऐहिक तुमचं काय आहे काही संबंध नाही. एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याला देव भेटला असं होत नाही, किंवा एखादा गरीब आहे म्हणून त्याला भेटला नाही असं नाही. तुकारामांच्याकडे 18 विश्वे दारिद्र्य, मुलं उपासमारीनं गेली पण त्यांना विठ्ठल भेटला, चुकामेळ्याला भेटला, सावतामाळ्याला भेटला, सेनानाव्याला भेटला, जनाबाईला भेटला, काय होतं त्यांच्याकडे. जे वैभव असू नये असं नाही, असलं तर असू दे, परंतु त्यात भगवंत नाही हे पक्कं लक्षात ठेवावं आणि भगवंताचा मार्ग धरावा. सगळं ठीक आहे ना, तुम्हाला काही काळजी नाही ना, मग आता तडक तो मार्ग धरा. तसा जर भाव तुम्ही ठेवलात तर देव तुमच्याजवळच आहे हे तुम्हालाच अनुभवाला येईल, आतच तो प्रगट होईल. वसे ध्वंतरी देव तैसा, कारण काय बरं, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, तसं ब्रीदच आहे मुळे. हा चाप पाणी धनुर्धर जो आहे, अनन्यास रक्षी तसे, तुम्ही अनन्य झालात का तर त्याचं रक्षण तो करतो. अनन्य अन्य, त्याच्याखेरी दुसरं काहीही नाही असं वाटतं का आपल्याला? आपल्याला त्याच्याखेरीजच सगळं दिसतं असं नाही आहे. अनन्य होऊन तुम्ही त्याला शरण जर गेलात तर तो पावतो. द्रौपदीच्या बाबतीत काय झालं? भर दरबारात वस्त्रहरणाचा प्रसंग आला, तिने अनेकांना प्रार्थना केली, आपल्या यजमानांना केली, भीष्माचार्याला केली, द्रोणाचार्याला, सगळ्या मोठ्या मोठ्या रथी महारथी सगळ्यांना प्रार्थना केली. पण जेव्हा काही होत नाही असं म्हटल्यावर तिने दोन्ही हात वर करून भगवंताला हाका मारली आणि भगवंत तिच्या रक्षणासाठी धावून आले. आपण बाकी सगळ्याचा आधार घेतो आणि त्याच्यावर अवलंबून राहतो. तो आधार घेऊ नये असं नाही आहे, आधार घ्यावा पण पक्का आधार समजावा. एक भगवंतच खरा आधार आहे, त्याला आपण धरलं तर तो कोणत्या ना कोणत्या रूपाने येईल आणि आपल्याला जे आवश्यक असेल, मदत हवी असेल ती तो देईल. अनुभव घेऊन पाहावा. बारीक बारीक बारीक गोष्टी असतात पण आपण जर लक्ष दिलं तर लक्षात येईल, अरे हे असं कसं घडलं, हे असं कसं घडलं. त्याच्या कृपेनं घडलेलं आहे, त्याच्या कृपेनं घडलेलं आहे. हा भाव अखंड पाहिजे. तसा जर भाव असेल तर वसे हो तया अंतरी देव तैसा, कारण त्याचं ब्रीद आहे अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. कारण ह्यांनी जसं म्हटलं आहे, अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. तो अनन्य आहे काय? मी त्याचा योगक्षेम वाहतो असं म्हटलेलं आहे. किंवा गीतेच्या 8व्या अध्यायात म्हटलंय, अनन्य चेता सततम यो माम स्मरती निश्चया, जो माझं अखंड स्मरण करतो त्याचं सर्व मी बघतो. अनन्य हा शब्द फार महत्वाचा आहे. अन्य दुसरं नाहीच, फक्त तूच. म्हणून डाय विल बी डन, तू जे करशील ते, असा पूर्ण शरणागत भाव त्याच्या ठिकाणी आला पाहिजे. कुठल्याबद्दलची तक्रार नाही, असं प्रभूने केलं बस. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. समर्थांनी काय की अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे, त्याची इच्छा काय पाहिजे त्याची इच्छाच कळत नाही आपल्याला, कारण त्याच्याशी आपण एक रूप पाहायला कधी बघितलंच नाही. हा देव कसा आहे? षडगुणेश्वर, यशश्री, अवधार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर असा तो आहे. त्याला आपल्याकडून काय पाहिजे आहे? त्याला काही नको आहे, तुम्ही ते व्हावं म्हणून त्याची इच्छा आहे. त्याला काय हवं असायचं? सर्व शक्तिमान तो आहे, तुम्ही काय देणार त्याला? काय एवढासा नैवेद्य दाखवणार, फलं फुलं काहीतरी हे त्याला वाहणार? तो काय मागतोय? आपण जे सगळं करतो ते त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी असतं. आपला स्वार्थ पोटात ठेवून आपण त्याची भक्ती करत असतो. भगवंताला कळल्याशिवाय राहत नाही. तुम्ही निस्वार्थी व्हा, निष्काम व्हा, निर्वासन व्हा आणि सगळी आपली वासना कामना भगवंताच्या ठिकाणी ठेवा. आपले काम क्रोध देखील भगवंताच्या ठिकाणी व्हा. ज्या संसाराची आपण चिंता करतो तो संसार देखील भगवंताच्या चरणी व्हा. म्हणा हा सगळा संसार तुझा आहे आणि तू तो दिलेला आहेस, म्हणून मी ते काम करतो आहे. बाकी माझा अधिकार कशावरही नाही, सर्वाचा अधिकार तुझ्याकडे दिलेला आहे. असं कधीतरी चुकून तरी म्हणतो का, भगवंत काही घ्यायला आला नाही तुमच्याकडनं, पण निदान मनात तरी असं येतं का की जो व्यवहार असेल, जो धंदा व्यवसाय असेल, तो माझ्या मालकीचा नाही, त्याचा मालक तू आहेस, आणि तिथं सेवेकरी इतर जसे काम करतात तसा मी एक सेवेकरी म्हणून तिथं काम करतो, पण मालक मात्र तू आहेस. असा सर्व अंगानी भाव ठेवून जर आपण भगवंताला शरण गेलेलो असेल तर अशा अनन्य शरण भक्ताचं सांभाळ तो करतो, रक्षी तसे त्याचं रक्षण देखील तो करतो. म्हणून उपेक्षी कदा रामदासा अभिमाने. बघा, वसे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोते हो, समूह स्वरातली संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

0: अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता।
1: भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।
0: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा।

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना. संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिसुमन, प्रस्तुती भक्तिसुधा।
1: भक्तिसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तिसुधाच्या या कार्यात आपणही भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तिसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तिसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तिसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तिसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी 6:15 आणि 5:25 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तिसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया श्री दत्तशरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: भक्ति सुधा आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, भक्ति सुधा वरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार।
2: श्रोते हो, प्रतिभानुज यांची गीतरचना ऐकूयात। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर श्रीपाद भावे।

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीला वर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींचं उग्र रूप फार क्वचितच प्रकट होत असे। आपल्या सख्या भावाबरोबर संबंध ठेवणाऱ्या, अनैतिक कृत्यात रममाण होऊन पतीला फसवणाऱ्या त्या पुण्याच्या स्त्रीला दर्शनाला आलेले पाहून स्वामींनी आपलं नृसिंह अवतारातलं रूप प्रकट केलं होतं। दयाघन स्वामींनी तिचं भस्म केलं नाही इतकंच। स्वामींना त्या लंपट स्त्रीच्या पतीची करुणा वाटली आणि मुख्य म्हणजे तो स्वामींचा भक्त होता म्हणूनच ती स्त्री वाचली होती। स्वामींचं नृसिंह रूप पाहून ती स्त्री आणि तिचा सख्खा भाऊ जरी लटालटा कापत होते तरी तिचा पती स्वामींपुढे हात जोडून शांत उभा होता। ते तिघे निघून गेल्यावर एक दलित समाजातला स्वामी भक्त अभंग म्हणत आला, स्वामींनी उग्र रूप धारण केलं आहे हे त्याच्या गावी सुद्धा नव्हतं। त्या वारकऱ्याचं स्वामींवर निस्सीम प्रेम होतं। त्याच्या गळ्यातल्या सुस्वर आवाजाने स्वामी शांत झाले। इतक्यात झपकन निघून गेलेला तो पुण्याचा स्वामी भक्त माघारी आला आणि स्वामी चरणांवर डोकं ठेवून ढसा ढसा रडू लागला। त्याची वेदना स्वामींना कळली होती। तेव्हा तो म्हणू लागला, स्वामी मी पुन्हा माझ्या नासक्या प्रपंचात माघारी जाणार नाही, मला तुमची चरणसेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या सेवेत अखंड राहीन असा मला आशीर्वाद द्या। स्वामींनी त्याच्याकडे करुणेने पाहिलं, म्हटलं, तुझी इच्छा पूर्ण होईल, तुला तुझ्या राहत्या घरातल्या नरकातून सोडवण्यासाठी तर इथपर्यंत बोलवून घेतलं होतं, तू आता माझ्यासोबतच आनंदाने राहा। लोक आश्चर्यानं सारं काही पाहत होते। तो स्वामी भक्त स्वामींच्या सेवेत रममाण झाला। स्वामींची त्याच्यावर एवढी कृपा झाली की घडून गेलेला भूतकाळ तो पूर्णपणे विसरून गेला। त्याला नवं भक्ती आयुष्य केवळ स्वामींमुळेच लाभलं होतं। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त। ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सांगतो की माणसाने नेहमी शांत राहावं। मनात कितीही खळबळ निर्माण झाली तरी आपल्या शांतीला धक्का लागणार नाही ह्याची पूर्ण काळजी घ्यावी, कारण मानवी आयुष्यात शांतीसारखं दुसरं सुखच नाही। शांती माणसाला जगण्याचं शाश्वत समाधान देते। त्यासाठी शांत चित्त संतांच्या सहवासात राहावं लागतं। संत सहवासात आनंद आणि समाधानच फक्त लाभतं। एक लक्षात ठेवा की संत हे परमेश्वराने धारण केलेलं मानवी रूप आहे। संतांना म्हणूनच वंदन करावं, त्यांच्या चरणांचं तीर्थ घ्यावं। त्यासारखं पवित्र आणि सुंदर ह्या विश्वात दुसरं काहीही नाही। समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। स्वामी भक्त नेहमीच संतांच्या सहवासात राहतात हे सत्य कधी विसरू नका म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर RN पराडकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वरून आता ऐकूयात सायंकाळची नित्य प्रार्थना।

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम, निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंचात आपलं कर्तव्य केलं तर आम्हाला केव्हाही दुःख करण्याची वेळ येणार नाही. आमच्याकडे आठवड्याचा बाजार असतो. एक नवरा बायको असे बाजाराला गेले होते. संध्याकाळ झाली. त्यांचं घर फार लांब होतं. ती दोघं आपसात बोलत होती की आता उशीर झाला आहे, रात्रीचं जाणं नको, तेव्हा आज इथेच राहू आणि सकाळी जाऊ. त्यांचं बोलणं दोन लब्बाड माणसांनी ऐकलं. ते त्यांना म्हणाले, तुम्ही का घाबरता, आम्ही बरोबर आहोत ना. आम्हाला तुमच्या पुढच्या गावाला जायचं आहे. आम्ही रामासाक्ष सांगतो आहो, तेव्हा आपण जाऊया. या नवरा बायकोला ती माणसे वाईट आहेत असं वाटलं नाही. पुढे एका दरीत गेल्यावर त्या लोकांनी त्या बाईच्या नवऱ्याला झाडाला बांधलं आणि त्या बाईच्या अंगावरचे दागिने काढून घेतले. पुढे त्या बाईच्या पदराला हात लावताच ती बाई रामाचा धावा करून म्हणाली, रामा, मी या लोकांच्या विश्वासावर आले नाही. त्यांनी तुझी साक्ष ठेवली, तुझी शपथ वाहिली, त्या शपथेच्या विश्वासावर मी आले. माझं रक्षण करणारा आता तूच आहेस. एवढ्यात बंदुकीचे आवाज आले आणि दोन शिपाई तिथे धावत आले. तेव्हा चोर पळून गेले आणि त्या शिपायांनी त्यांना मुक्त केलं. त्यांचे दागिने आणि सामान त्यांना दिलं आणि त्यांना घरी पोहोचवलं. घरी गेल्यावर ती बाई म्हणाली, तसे जाऊ नका, थोडं गोड पाणी घेऊन जा. ते म्हणाले, नको, आम्हाला फार कामे आहेत. ती म्हणाली, थांबा जरा, मी आत्ता आणतेच. म्हणून ती आत वळली. तेवढ्यात ते गुप्त झाले. निष्ठा ही अशी पाहिजे. आजवर कितीकांच्यावर किती बिकट प्रसंग आले असतील, परंतु त्यांच्या निष्ठेमुळेच ते त्यातून पार पडले. सगुण भक्तीचा जर काही मोठा फायदा असेल तर तो हा की जेव्हा रामाच्या पायावर डोकं ठेवतो तेव्हा आपल्या भावना उचंबळून येतात. अशा वेळी आपण रामाला सांगावं, रामा, आता तुझ्याशिवाय मला कोणी नाही, मला तू आपलासा करून घे. मी अवगुणी असेन पण तू माझा अव्हेर करू नकोस. मी तुला शरण आलो आहे. आपल्या स्वभावामध्ये भगवंताच्या श्रद्धेपासून उत्पन्न झालेला धीमेपणा म्हणजे धीर पाहिजे. जो भगवंतावर निष्ठा ठेवील त्याच्यावर साऱ्या जगाची निष्ठा बसेल. लोक देवाला सुद्धा बाजूला करतात आणि अशा निष्ठावान मनुष्याला भजतात. निष्ठेचा परिणाम फार आहे. भगवंतावर पूर्ण निष्ठा ठेवून प्रपंच करा, तो खात्रीने सुखाचा होईल. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भक्तिसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तिसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या. श्रोतेहो आता ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया मंगेश पाडगावकर यांची गीतरचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर आहे उषा मंगेशकर यांचा.

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता। पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत गुरुवार 13 ऑगस्ट पासून। 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ। श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता। शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30।

अभंग भक्ती गीत सुविचार धन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधा वरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, शांताराम नांदगावकर यांची गीतरचना ऐकूया. संगीत अनिल अरुण आणि स्वर अनुराधा पौडवाल आणि पंडित वसंतराव देशपांडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

आता ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी bhaktisudha.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता वेळ झाली आहे श्री शिवमहिमा या शिव आराधनेवर आधारित कार्यक्रमाची. श्री शिवमहिमा या कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे शिव षडक्षर स्तोत्राने. शिवलीलामृताचा एक अध्याय या कार्यक्रमात रोज प्रसारित होत आहे. सुरुवातीला आपण आजच्या अध्यायाचं सार ऐकणार आहोत, त्यानंतर पोथी पारायण होईल आणि त्यानंतर आजच्या अध्यायाची फलश्रुती प्रसारित होईल. या आराधनेचा शेवट 108 वेळा ओम नमः शिवाय या जपाने होणार आहे. तर ऐकूयात श्री शिवमहिमा.

श्री शिवलीलामृत पोथी अध्याय 5 धर्मगुप्ताची कथा। सूत म्हणाले, सज्जन हो, फार पूर्वी शाल्व देशाच्या राजाने विदर्भावर स्वारी करून राजा सत्यरथाचा वध केला। ते कळताच सत्यरथाच्या गरोदर पत्नीने अरण्य गाठले। तिथे एका मुलाला जन्म देऊन ती पाणी पिण्यासाठी एका सरोवरापाशी गेली असता तेथील एका मगरीने तिचा घात केला। उमा नावाच्या एका विधवा ब्राह्मणीने ह्या अनाथ राजपुत्राचा सांभाळ केला, त्याचे धर्मगुप्त असे नाव ठेवले। आपला मुलगा शुचिव्रत याच्याबरोबर त्यालाही प्रेमाने वाढविले। एके दिवशी ती एकचक्र नगरीत गेली असता तेथील शिवालयात यज्ञासाठी आलेल्या शांडिल्य ऋषींनी धर्मगुप्ताला पाहून हा राजकुमार असूनही भिक्षा मागत आहे असे सांगितले। तेव्हा उमेने धर्मगुप्ताची माहिती विचारली असता शांडिल्य म्हणाले, याचा पिता विदर्भ नरेश सत्यरथ हा प्रदोष समयीची शिवपूजा सोडून युद्धाला गेल्याने अल्पायुषी ठरला। याच्या मातेने सवतीला कपटाने मारले म्हणून तिने मगरीच्या रूपाने तिचा सूड घेतला। धर्मगुप्ताने पूर्वजन्मी कोणतेही शिवव्रत केले नाही म्हणून तो जन्मतःच अनाथ झाला। त्यानंतर शुचिव्रताविषयी सांगताना ते म्हणाले, याने पूर्वजन्मी अन्याय मार्गाने धन मिळविले पण त्याच्याकडून शिवार्चन आणि दान घडले नाही म्हणून त्याला दारिद्र्यात जन्म मिळाला। तेव्हा उमा दोन्ही पुत्रांसह त्यांना शरण गेली असता शांडिल्यांनी दोन्ही बालकांना शिवमंत्राचा उपदेश करून प्रदोषव्रत आचरण्यास सांगितले। ऋषींच्या आज्ञेने धर्मगुप्त आणि शुचिव्रत प्रदोषव्रत करीत असता 4 महिन्यांनी शुचिव्रताला नदीकाठी कोसळलेल्या दरडीमध्ये सुवर्णमोहरांचा हंडा सापडला आणि त्याचे दारिद्र्य सरले। काही दिवसांनी धर्मगुप्त वनात गेला असताना गंधर्व राजाची कन्या अंशुमती त्याच्यावर भाळली। आपल्या कन्येचे मनोगत जाणून गंधर्व राजाने तिचा धर्मगुप्ताशी विवाह करून दिला। त्याला अपार धन आणि सेना दिली। त्या सैन्यबळावर शाल्वाला मारून धर्मगुप्ताने आपल्या पित्याचे राज्य परत मिळविले। त्याने शांडिल्यांचा मोठा सन्मान केला। पुढे अनेक वर्षे राज्य करून त्याने आपला पुत्र सुदत्त याला गादीवर बसविले आणि दिव्य विमानात बसून तो अंशुमतीसह शिवलोकी गेला। ओम नमः शिवाय।

ये विषयी इतिहास जाण सूत सांगे शौनकादिका विदर्भ देशीचा भूभुज सत्यरथ नामे तेजपुंज सर्वधर्मरत पराक्रमी सहज बंदी जन वर्णिती सदा बहुत दिवस रा

हिर्या ऐसे दंत झळकत, जिचा मुखेंदू देखता रतिकांत, तन्मय होऊनी नृपकरी पहा कर्माची गती गहन।

यथा सांग शिव ध्यान मग करावे पूजन राजोपचारे सर्व समर्पून करावे स्तवन शिवाचे जय जय गौरीनाथ निर्मळ जय जय कोटिचंद्र सुशीतळ सच्चिदानंद घन अढळ।

श्री शिवलीलामृत या पोथीतल्या प्रत्येक अध्यायाची आपण फलश्रुती जाणून घेणार आहोत. प्रत्येक अध्यायाचा विशिष्ट प्रभाव आहे, त्याप्रमाणे आपण प्रत्येक अध्यायाची फलश्रुती जाणून घेऊयात. हा पाठ 6 महिने करावा, त्या त्या अध्यायाचं फल शिवकृपेने निश्चित मिळेल. आज आपण 5वा अध्याय ऐकला. या अध्यायाची फलश्रुती अशी, याच्या वाचनाने आणि प्रदोषव्रत केल्याने 6 महिन्यात गतवैभव परत मिळेल, हरवलेली व्यक्ती पुन्हा भेटेल. ओम नमः शिवाय.

खास श्रावण महिन्यानिमित्त शिव आराधनेचा विशेष कार्यक्रम आत्ताच आपण ऐकलात, शिवमहिमा। यातील सहभाग असा, श्री शिवषडक्षर स्तोत्र अदिती केसकर, शिवलीलामृत पोथी वाचन भाग्यश्री केसकर, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

श्रावणी सोमवार निमित्त प्रसारित झालेला आजचा शिवलीलामृत पोथीचा भाग श्री मोहन गावडे धारवाड यांनी आपले स्वर्गीय वडील श्री शांताराम गोपाळ गावडे तसंच स्वर्गीय मातोश्री श्रीमती सुलोचना शांताराम गावडे यांच्या स्मरणार्थ प्रायोजित केला.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोतेहो संत नरहरी सोनार यांची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे भूषण दुवा यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया प्रणिता कुलकर्णी यांनी लिहिलेली शिवस्तुती. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अद्वैत केसकर यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130.
1: दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6:00.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस.

श्रोते हो स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात संगीतभूषण पंडित राम मराठे यांनी गायलेला राग संपूर्ण मालकंस. या कार्यक्रमाची प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष। दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55।

अभंग भक्ती गीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्ती सुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्रोते हो, ऐकूया विद्याधर गोखले यांची पदरचना, संगीत आणि स्वर पंडित राम मराठे.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
2: श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे वसंत देसाई यांचं आणि स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्टपासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचा सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70

0: श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे बाळ पळसुले यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

आता ऐकूया योगेश्वर अभ्यंकर यांची गीतरचना. संगीत आहे गोविंद पोवळे यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70-20-35-31-30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, यशवंत देव यांची गीत आणि संगीत रचना ऐकूया. गायली आहे सुमन कल्याणपूर यांनी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप, प्रस्तुती भक्तिसुधा.
1: भक्तिसुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा.
2: निशंक हो, निर्भय हो,
1: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप. श्री स्वामी महिमा भक्तिसुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 याचं पुनःप्रसारण 6:30.
0: भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज 7:30.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना। स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर।

आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंगरचना. संगीत आहे पांडुरंग दीक्षित यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ, श्री पंत महाराज बाळेकुंद्री असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्तभक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून, अर्थात शनिवार, रविवार, सोमवार, बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग. आता ऐकूया अरुण सराफ यांची गीत आणि संगीत रचना. स्वर आहे किशोर देशमुख आणि सहकारी यांचा.

श्रोते हो ऐकूया दादा आल्हाट यांची गीतरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे आणि अर्चना खासनीस यांचा.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

शरीर आणि मनाच्या स्वास्थ्यासाठी अत्यंत आवश्यक अशा प्राणायामाच्या शास्त्रशुद्ध क्रिया विशद करणारा कार्यक्रम निरामय जीवन भारतीय प्रमाण वेळेनुसार रोज पहाटे 5:30 भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर. भस्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम, भ्रामरी या 4 महत्वाच्या क्रियांविषयी जाणून घ्या निरामय जीवन या कार्यक्रमात भारतीय प्रमाण वेळेनुसार दररोज 5:30 भक्तीसुधावर.

भक्ती सुधा वरून सकाळी 6:55 प्रसारित करत आहोत कार्यक्रम दिनविशेष, दैनंदिन पंचांग, त्या दिवसाचं धार्मिक किंवा आध्यात्मिक महत्व तसंच सुविचार यांनी युक्त दिनविशेष। भक्ती सुधा वरून रोज सकाळी 7:45 ऐका दिनविशेष, याचं पुनःप्रसारण दुपारी 3:55। श्रोते हो, भक्ती सुधा वरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती रंग। आता ऐकूया डॉक्टर मीरदेव गायकवाड यांची गीतरचना। संगीत आहे अरुण सराफ यांचं आणि स्वर आहे अरुण सराफ आणि चंदना देशपांडे यांचा।

आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर विभावरी आपटे यांचा.

श्रोतेहो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे रवींद्र खासनीस यांचं आणि स्वर आहे अनुराधा पौडवाल यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तिसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तिसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया सोमवारचा नाम मंत्र।

0: श्रोतेहो भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर आत्ताच आपण ऐकलीत नामसाधना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसेच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा। संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ। या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता। अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा।
0: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम। भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता। नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. समर्थांच्या मनोबोधातला 35वा श्लोक. असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. अनन्या सुरक्षी तसे चाप पाणी, उपेक्षी कदा रामदासाभिमानी. हा एक वेगळ्याच प्रकारचा श्लोक आहे. सिद्धांत वजा आहे. एखादं स्टेटमेंट म्हणतो ना सांगावं तसं. आत्तापर्यंत त्यांनी पुराणातल्या गोष्टी सांगितल्या. रामचंद्राने लीला अवतारात काय काय केलं ते मागच्या 2-4 श्लोकात बघितलं. आता इथं त्यांनी सांगितलं, असे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा. जसा भाव तसा देव, जिथं भाव तिथं देव. आपल्याला वाटतं आपलाही भाव आहे. आम्ही भावानेच सगळं करत असतो, पण भाव याचा अर्थ काय? भगवंताचा कुठेही अभाव नाही असं वाटणं, असं लक्षात येणं आणि त्याप्रमाणे आपलं वर्तन घडणं हे महत्त्वाचं आहे. सर्व ठिकाणी जर भगवंत आहे असा भाव असेल तर आपण इतरांशी कसं वागतो लक्षात घ्यायला पाहिजे. कुणाला हडथुडूत करतो, कुणाकडे तुच्छतेने बघतो, तिटकाऱ्याने बघतो, वेडेवाकडे शब्द वापरतो, रागावतो, काय काय करतो आपण. समोर आलेल्या व्यक्तीमध्ये भगवंतच आहे असा जर भाव असेल तर आपलं वर्तन किती प्रेमाने नम्रतेने होईल. त्याचा अंतरातला भाव ओळखून त्याला आपला प्रतिसाद दिला जाईल. किती तऱ्हेनं आपण त्याची काळजी घेऊ, किंबहुना दुसऱ्यासाठीच आपण जगू, कारण दुसऱ्यासाठी जगणं म्हणजे भगवंतासाठी जगणं आहे. म्हणून इतरांचा भाव, त्यांच्या दुःखात समरस होणं, त्यांच्या आनंदामध्ये सहभागी होणं, ह्या सगळ्या गोष्टी, तो आणि मी दोन नाहीच, एकच भगवंत आहे. जसे एका शरीराचे तुकोबा म्हणतात तसे एका देहाचे अवयव. उजवा हात आहे, डावा हात आहे, डाव्या हाताला मदत लागली तर उजवा हात चटकन पुढे जातो मदतीला, बोलवावं लागत नाही. पायाला काही झालं तर ते हात चटकन त्याच्या मदतीला जातो. असं नाही की त्याला तिथं मागावं लागतं आणि मग तो जातो. इतकी रिफ्लेक्स ॲक्शन चटकन होते. तसं दुसऱ्याला जर काही होत असेल, आपण असं चिमोटा घेतला त्याचं दुःख होतं, तसं दुसऱ्याला चिमटा घेतला तर दुःख होतं असं लक्षात न येतं आपण काही बोलून जातो, हे बरोबर होतं का? अंतरा असं लागेल ढका, ऐसा शब्द बोलू नका. समर्थांची सगळी वाक्य प्रॅक्टिकल, व्यवहारात उतरणं आहेत. राखावी बहुतांची अंतरे, भाग्य येते तदनंतर. सर्वांची अंतरं राखा, सोपी गोष्ट नाही आहे, अवघड आहे. कारण एकच चैतन्य सर्वांच्यामध्ये भरून असलं तरी जी प्रकृती आहे ती जन्मजन्मांच्या संस्काराने आणि ह्याही जन्माच्या संस्काराने घडलेली आहे. ती भिन्नच आहे. प्रत्येकाचा अहम जागृत आहे. अभेदा माझी वाढवी भेदा ते हे अहंता. मी कुणीतरी आहे. मी आहे असं जितकं वाटतं तितकं देव आहे असं त्याच्या अस्तित्वाचं भान, अखंड असणं म्हणजे भाव. देव आहेच. आहे का हो देव? आहे का नाही? नाही का विचारा. कुठं नाही म्हणून विचारा. कुठं नाही असं नाही, तो आहेच, अखंडच आहे. आपल्याकडे पाहतो आहे. उपद्रष्टा, अनुमंता, भरता, भोगता, महेश्वरा, सगळ्या गोष्टी आपल्या तो पाहतो आहे. आतून चांगल्या केल्या तर अनुमोदन देतो आहे, वेड्यावाकड्या केल्या तर आतून असमाधान होतं. आपल्यालाच असं वाटतं, शांती वाटत नाही. शांत झोप लागणार नाही असं जे सगळं होतं याचं कारण तो आत बसून आपल्याला मार्गदर्शन करत असतो, आपण अंतर्मुख होऊन त्याच्याकडे बघत नाही. मी नेहमी म्हणते बोलताना टेलिफोन लावतो इतरांना, आत टेलिफोन लावा भगवंताशी. मार्गदर्शन घेण्यासाठी कुठं कुठं कुठं फिरतो, शांत बसावं, ध्यानस्थ व्हावं, आत विचारावं काय बरोबर आहे आणि काय चूक आहे. आतून आपल्याला त्याचं उत्तर मिळेल. तो संवाद साधण्या इतकी क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे आपल्या साधनेने, आपल्या भक्तीने. ही काही अडचण आली तो आहे ना, तो देईल मला उत्तर, असा विश्वास का वाटत नाही? उभी चालत्या बलत्यावर कुणावर तरी विश्वास आपण ठेवतो, भगवंतावर ठेवत नाही. मी जर त्याला धरलाय तर तो माझं वाईट कसं करेल? संकटही जरी आलं तरी ते संकट देखील माझ्या कल्याणाचंच असणार. एक तर माझ्या कर्माचे भोग भोगावे लागणार असतील, किंवा तो भगवंत माझी कसोटी बघत असेल की या संकटाला मी कसं तोंड देतो, धैर्याने तोंड देतो का नाही, का गर्भगळीत होतो एवढ्याशा गोष्टींनी देखील, आणि सारखी तक्रार करत राहतो भगवंतापाशी, असं कसं झालं, हे काय झालं, मी हे एवढं केलं तुझं तरी तू असं कसं केलंस, असं नाही. जे जसं आलं तसं ॲक्सेप्टेड, स्वीकारलं, असं आलं ठीक आहे, असं झालं ठीक आहे. त्याचं कारण काय? एक विश्वास की भगवंताच्या घरी अन्याय नाही. तो सर्व शक्तिमान, सर्वज्ञ असा असून सर्वांच्यावर उपकार करणारा, सर्वांच्या संकटात धावून जाणारा आहे. पण अशा धावून जाणाऱ्या ज्याच्यासाठी जायचं त्याची पात्रता तशी आहे का? पात्रता नसताना देखील धावून जातो, मग ज्याची पात्रता आहे त्याच्यासाठी का जाणार नाही? आपल्याला कळत नाही. कित्येक गोष्टी बारकाईनं आपण जर पाहिल्या तर लक्षात येतं, अरे हे असं कसं काय झालं, मग त्यावेळेला आपण म्हणतो हे माझ्यामुळे झालं. इथं अहंकार आहेत, तुझ्यामुळे जर झालं असतं तर प्रत्येक गोष्ट तुला हवी तशी व्हायला पाहिजे होती, तसं घडत नाही. मग का घडत नाही? तुझी जर एवढी कर्तबगारी आहे, तुझं जर एवढं सामर्थ्य आहे, तर प्रत्येक गोष्ट तू म्हणशील तशी व्हायला पाहिजे, तसं होताना दिसत नाही. म्हणजे मग एक कोणती तरी अशी शक्ती आहे की ती हे सगळं काम करत असते. मग जेव्हा तू माझं झालं असं म्हणतोस तेव्हा तिनं केलं असं का म्हणत नाही? त्या शक्तीला शरणागत का होत नाही? नाव त्याला काही द्या तुम्ही. आणि जो भक्त असेल तो असं म्हणतो मी नाहीच, फक्त तोच, तोच ह्या देहाला साधन बनवून त्याच्याकडून त्याला जे हवं आहे ते काम करून घेतो. संत तसे असतात, ते देवाच्या देहाच्या भगवंताच्या हातात झालेले असतात. म्हणून संताकडून खूप मोठं काम भगवंत करून घेतो. तेवढी शरणागतता आपल्यात येते का हे बघायला पाहिजे. मग पहिल्यांदा जे सांगितलं की जया अंतरी भाव जैसा, तुमचा भाव कसा आहे? आपण भक्तीच्या क्रिया करतो पण पुष्कळ त्या भक्तीच्या क्रिया या केवळ आपल्याला काही कर्मत नाही म्हणून, करमणूक म्हणून. आता मरे जे अनेक ठिकाणी उत्सव, मोठे मोठे उत्सव होतात, प्रसाद भोजनं होतात, आणखी काही काही परमार्थाच्या क्षेत्रात उदंड गोष्टी चालतात, त्यातला खरा भाव किती लोकांच्या जवळ असतो असं जर बघायला गेलं तर फार थोडे असं म्हणायला लागतं. त्याचं कारण केवळ आपल्या मनाचा एक छंद म्हणून अनेक गोष्टी करतात, अनेक पैसे खर्च करतात, अनेक माणसांना कामाला लावतात. राम आहे का त्यांनी छाती फोडून दाखवलं हे बघ राम आहे असं आपण म्हणू शकतो, निदान म्हणतो तरी का, किंवा राम हवा ना माझ्याजवळ आहे असं होत नाही. मी इथं म्हणताय तर वसे होत या अंतरी देवतैसा, जितकी भक्ती तितकी प्राप्ती. जसं स्वरूपानंदांचे गुरु म्हणत असत, तुम्ही जेवढी भक्ती कराल तेवढी प्राप्ती. प्राप्ती म्हणजे पैशाची नव्हे, नाही तर प्राप्ती म्हणजे बरं झालं आपण भक्ती जास्त करू आणखीन पैसे मिळतील. संतांच्या जवळ गेल्यानंतर किंवा भगवंतांच्या ठिकाणी गेल्यानंतर ऐहिक तुमचं काय आहे काही संबंध नाही. एखादा श्रीमंत आहे म्हणून त्याला देव भेटला असं होत नाही. किंवा एखादा गरीब आहे म्हणून त्याला भेटला नाही असं नाही. तुकारामांच्याकडे 18 विश्वे दारिद्र्य, मुलं उपासमारीनं गेली पण त्यांना विठ्ठल भेटला, चुकामेळ्याला भेटला, सावतामाळ्याला भेटला, सेनानाव्याला भेटला, जनाबाईला भेटला, काय होतं त्यांच्याकडे. जे वैभव असू नये असं नाही, असलं तर असू दे, परंतु त्यात भगवंत नाही हे पक्कं लक्षात ठेवावं आणि भगवंताचा मार्ग धरावा. सगळं ठीक आहे ना, तुम्हाला काही काळजी नाही ना, मग आता तडक तो मार्ग धरा. तसा जर भाव तुम्ही ठेवलात तर देव तुमच्याजवळच आहे हे तुम्हालाच अनुभवाला येईल, आतच तो प्रगट होईल. वसे देवांतरी देव तैसा, कारण काय बरं, अनन्यास रक्षी तसे चाप पाणी, तसं ब्रीदच आहे मुळे. हा चाप पाणी धनुर्धर जो आहे, अनन्यास रक्षी तसे, तुम्ही अनन्य झालात का तर त्याचं रक्षण तो करतो. अनन्य अन अन्य, त्याच्याखेरी दुसरं काहीही नाही असं वाटतं का आपल्याला? आपल्याला त्याच्याखेरीजच सगळं दिसतं असं नाही आहे. अनन्य होऊन तुम्ही त्याला शरण जर गेलात तर तो पावतो. द्रौपदीच्या बाबतीत काय झालं, भरदारवालात वस्त्रहरणाचा प्रसंग आला, तिने अनेकांना प्रार्थना केली, आपल्या यजमानांना केली, भीष्माचार्याला केली, द्रोणाचार्याला, सगळ्या मोठ्या मोठ्या रथी महारथी सगळ्यांना प्रार्थना केली. पण जेव्हा काही होत नाही असं म्हटल्यावर तिने दोन्ही हात वर करून भगवंताला हाका मारली आणि भगवंत तिच्या रक्षणासाठी धावून आले. आपण बाकी सगळ्याचा आधार घेतो आणि त्याच्यावर अवलंबून राहतो. तो आधार घेऊ नये असं नाही आहे, आधार घ्यावा पण पक्का आधार समजावा. एक भगवंतच खरा आधार आहे, त्याला आपण धरलं तर तो कोणत्या ना कोणत्या रूपाने येईल आणि आपल्याला जे आवश्यक असेल, मदत हवी असेल ती तो देईल. अनुभव घेऊन पाहावा. बारीक बारीक बारीक गोष्टी असतात पण आपण जर लक्ष दिलं तर लक्षात येईल, अरे हे असं कसं घडलं, हे असं कसं घडलं. त्याच्या कृपेनं घडलेलं आहे, त्याच्या कृपेनं घडलेलं आहे. हा भाव अखंड पाहिजे. तसा जर भाव असेल तर वसे हो तया अंतरी देव तैसा, कारण त्याचं ब्रीद आहे अनन्यास रक्षी तसे चाप पाणी. कारण ह्यांनी जसं म्हटलं आहे, अनन्यास चिंतयंतो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यम. तो अनन्य आहे काय, मी त्याचा योगक्षेम वाहतो असं म्हटलेलं आहे. किंवा गीतेच्या 8व्या अध्यायात म्हटलं आहे, अनन्य चेता सततम यो माम स्मरती निश्या, जो माझं अखंड स्मरण करतो त्याचं सर्व मी बघतो. अनन्य हा शब्द फार महत्त्वाचा आहे. अन्य दुसरं नाहीच, फक्त तूच. डाय विल बी डन, तू जे करशील ते, असा पूर्ण शरणागत भाव त्याच्या ठिकाणी आला पाहिजे. कुठल्याबद्दलची तक्रार नाही, असं प्रभूने केलं बस. देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. समर्थांनी काय की अगदी स्पष्ट सांगितलेलं आहे, त्याची इच्छा काय. आपल्याला त्याची इच्छाच कळत नाही आपल्याला, कारण त्याच्याशी आपण एक रूप पाहायला कधी बघितलंच नाही. हा देव कसा आहे, षडगुणेश्वर, यशश्री, अवधार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर असा तो आहे. त्याला आपल्याकडून काय पाहिजे आहे, त्याला काही नको आहे, तुम्ही ते व्हावं म्हणून त्याची इच्छा आहे. त्याला काय हवं असायचं आहे, सर्व शक्तिमान तो आहे, तुम्ही काय देणार त्याला, काय एवढासा नैवेद्य दाखवणार, फलं फुलं काहीतरी हे त्याला वाहणार, तो काय मागतोय. आपण जे सगळं करतो ते त्याच्यासाठी नाही, आपल्यासाठी असतं. आपला स्वार्थ पोटात ठेवून आपण त्याची भक्ती करत असतो. भगवंताला कळल्याशिवाय राहत नाही. तुम्ही निस्वार्थी व्हा, निष्काम व्हा, निर्वासन व्हा आणि सगळी आपली वासना कामना भगवंताच्या ठिकाणी ठेवा. आपले काम क्रोध देखील भगवंताच्या ठिकाणी व्हा. ज्या संसाराची आपण चिंता करतो तो संसार देखील भगवंताच्या चरणी व्हा. म्हणा हा सगळा संसार तुझा आहे आणि तू तो दिलेला आहेस म्हणून मी ते काम करतो आहे. बाकी माझा अधिकार कशावरही नाही, सर्वाचा अधिकार तुझ्याकडे दिलेला आहे. असं कधीतरी चुकून तरी म्हणतो का, भगवंत काही घ्यायला आला नाही तुमच्याकडनं, पण निदान मनात तरी असं येतं का की जो व्यवहार असेल, जो धंदा व्यवसाय असेल, तो माझ्या मालकीचा नाही, त्याचा मालक तू आहेस, आणि तिथं सेवेकरी इतर जसे काम करतात तसा मी एक सेवेकरी म्हणून तिथं काम करतो, पण मालक मात्र तू आहेस, असा सर्व अंगानी भाव ठेवून जर आपण भगवंताला शरण गेलेलो असेल तर अशा अनन्य शरण भक्ताचं सांभाळ तो करतो, रक्षित असे त्याचं रक्षण देखील तो करतो, म्हणून उपेक्षी कदा रामदासा अभिमाने. बघा, वसे हो जया अंतरी भाव जैसा, वसे हो तया अंतरी देव तैसा, अनन्यास रक्षित से चाप पाणी, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. जय जय रघुवीर समर्थ.

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्ती सुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्ती सुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: पवित्र श्रावण महिन्यात भगवान शंकरांना प्रसन्न करण्यासाठी त्यांची कृपादृष्टी सदैव आपल्यावर असावी, भवरोग दुःख चिंता निवारण व्हावं यासाठी पुराणांमध्ये श्रावण महिन्याच्या पर्वकाळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: श्रोतेहो, समूह स्वरातली संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना ऐकूया. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं.

श्रोते हो, अनुराधा पौडवाल यांच्या आवाजातील जगदीश खेबुडकर यांची गीतरचना आपण ऐकूया. संगीत आहे नंदू होनप यांचं.

0: अभंग भक्तिगीत सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.
0: आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर शौनक अभिषेकी यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया पूजनीय अरविंद आगाशे अर्थात कृष्णदास यांची रचना. संगीत आहे आशुतोष कुलकर्णी यांचं आणि स्वर आहे उल्हास कशाळकर यांचा.

0: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: आता ऐकूया श्याम अनुरागी यांची भक्ती रचना। संगीत आहे त्रिवेणी भवानी यांचं आणि स्वर आहे दुष्यंत सातभाई यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते। हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते। ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता। भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता। आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल। भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात। भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1:00 PM।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करीत आहोत पद्मपुराण. वक्ते आहेत सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः. अधिगच्छति शास्त्रार्थस्मरति श्रद्धदाति च यत्कृपालेशमात्रेण नमोऽस्तु गुरवे सदा. यस्य देवे परा भक्तिर्यथा देवे तथा गुरौ तस्यैते कथिता ह्यर्थाः प्रकाशन्ते महात्मनः. वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. गणनाथ सरस्वतीर्विशुक्र बृहस्पति पञ्चेतान् संस्मरे नित्यं वेदवाणीं प्रवर्तते. कस्तूरी तिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं. सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली. गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणिः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति गिरिं. यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवं वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. पुष्कराद्यानि तीर्थानि गङ्गाद्या सरितस्तथा आगच्छन्तु पवित्राणि स्मरणकाले सदा. मम गोपालकृष्णभगवान् की जय.
2: भगवंताच्या कानावरती ही गोष्ट पडली, त्याच्या अंबावतीची गोष्ट पडलेली, आणि भगवंताने काय केलं असेल त्या गुहेमध्ये प्रवेश केलेला आहे. भगवंताला पाहिल्याबरोबर ह्या जांबवान अत्यंत क्रोधित झालेला आहे. कृष्णाला पाहिलं आणि या जांबवानांनी या कृष्णावर युद्ध केलेले. 8 दिवस युद्ध झालेले तेव्हा या जांबवान अत्यंत जर्जर झालेला आहे. जांबवान खाली पडलेला आहे आणि भगवान त्याच्या छातीवरती बसलेले. छातीवरती बसल्यानंतर एकदम या जांबवानाला रामाचं स्मरण झालेलं आहे. आणि रामाचं स्मरण झाल्यानंतर अंतकाळी त्याच्या मुखातून रामनावाने बाहेर निघालेले. राम नाम जपतांकुतो भयम, तेव्हा रामनामाचं उच्चारण झालेलंय आणि या जांबवानाचं अंतकरण अत्यंत निर्भय झालेले. त्याला रामरू कृष्णाच्या स्वरूपात रामराया त्या ठिकाणी दिसायला लागली. आणि हा कृष्ण जेव्हा उठून उभा राहिलेला आहे तेव्हा या जांबवतांनी दोन्ही हात जोडलेले की महाराज मी तुमचा दास आणि तुम्ही माझे स्वामी आहात. तेव्हा जांबवानांनी नमस्कार केलेला आहे आणि झालेल्या कर्माची क्षमा मागितली. तेव्हा भगवंतांनी भगवंताला विचारलं, भगवंता तुम्ही या गुहेमध्ये येण्याचं कारण काय? तेव्हा भगवंतांनी सांगितलं की बाबा मी आज द्वारकेचा राजा आहे आणि माझ्यावरती चोरीचा आळा आलेला आहे. हा तुझ्या मुलीच्या पाळण्यावरती जो सेमंत कोणी दिसतोय हा सत्रजिताचा आहे आणि या सत्रजिताचा भाऊ प्रसेन या अरण्यामध्ये घेऊन आलेला आहे आणि तोच मणी सिंहानी तुझ्या गुहेपर्यंत घेऊन आलेला आहे. तेव्हा या जांबवानांना आठवलेलं आपल्या गुहेपर्यंत हा मणी जर कोणी आणला असेल तर सिंहाने आणलेला आहे. तेव्हा जांबवानांनी सुद्धा सांगितलं, हो महाराज या ठिकाणी सिंह आलेला आहे आणि या सिंहाचं माझं युद्ध झालेलं आहे. त्या सिंहाच्या कडून तो मणी घेतलेला आहे. तेव्हा झालेल्या कर्माचे अपराध तुम्ही पोटात घालावे म्हणून तो सेमंतक मणी आणि ती कन्या भगवंताला दिलेली. भगवंत तो मणी घेऊन आलेले आणि बरोबर एक कन्या आणलेली जांबवती. त्या जांबवतीचा विवाह जांबवानांनी भगवंताशी लावून दिलेला आहे. भगवान या जांबवतीला घेऊन द्वारकेमध्ये आलेले. द्वारकेमध्ये आल्यानंतर भगवान जर कुठे गेले असतील तर सत्राजिताजवळ गेले आणि सत्राजिताला सांगितलं, बाबा ही जी कन्या दिसते ही जांबवती हिच्या गुहेमध्ये हा सेमंतकमणी होता. तेव्हा या सत्राजिताला अत्यंत लाजल्यासारखं व्हायला लागले. गावामध्ये या सत्राजिताची कुटुंबाना व्हायला लागली. तेव्हा या सत्राजिताला वाटलं की बाबा आपली अपकीर्ती आता अधिक वाढू नये म्हणून या सत्राजिताने काय केलं तर आपली कन्या जांबवती आपली कन्या सत्यभामा हिचा विवाह भगवंताच्या बरोबर लावून दिलेला आणि भगवंताला आंदड म्हणजे वरदक्षिणेच्या रूपात तो सेमंतक म्हणून सुद्धा भगवंताला देऊन टाकलेला आहे. सत्यभामीचा विवाह झालेला आहे, जांबवतीचा विवाह झालेला आहे, आठ पट्टराणीच्या मध्ये ही सत्यवाणी सत्यभामीनी तिसरं स्थान मिळवलेलं आहे. एके दिवशी स्वर्गावरती स्वारी झालेली आणि स्वर्गातील देव हे भगवंताच्या आश्रय आलेले. भगवान दानवांनी स्वर्गावरती आक्रमण केले. स्वर्गामध्ये नरकासुर नावाचा राक्षस, त्या नरकासुरांनी स्वर्गावरती आक्रमण केलेले आणि आमचा पराजय झालेला आहे. तेव्हा भगवान आमचं रक्षण करावं म्हणून सगळ्या इंद्रचंद्रादी देवता भगवंताच्या जवळ आलेले. आणि भगवंताच्या जवळ आल्यानंतर भगवंत विचार करतायत, आपण या देवांना काहीतरी सहाय्य केलं पाहिजे. तेव्हा देवांचं आणि भगवंताचं बोलणं ही सत्यभामा त्या ठिकाणी ऐकत होती. सत्यभामा ही युद्धामध्ये अतिशय निपुण होती. तेव्हा भगवंतांनी स्वर्गाला जाण्याचं निश्चय केल्यानंतर ही सत्यभामा भगवंताच्या जवळ गेलेली आणि भगवंताच्या जवळ जवळ म्हणायला लागली की महाराज, अनेक वर्ष झालं आपला विवाह झालेला आहे, विवाह झाल्यापासून मी आजपर्यंत कधी काही तुम्हाला मागितलेलं नाही, पण आज माझी मागण्याची इच्छा आहे. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, बाई तुला काय मागायचं असेल मागून घे. ती म्हणली, महाराज मला दुसरं काही नकोय, तुम्ही स्वर्गाला चाललाय, मला स्वर्गाची शोभा बघण्याची इच्छा आहे म्हणजे. आणि तुम्ही युद्धा करता जाणार आहात तर मी तुमच्या रथाचं सारथ्य मी स्वतः करेन. भगवान स्वतः सत्यभामेला घेऊन जर कुठे गेले असतील तर स्वर्गाला गेलेले. त्या ठिकाणी नरकासुराचा वध केलेला आहे भगवंतांनी. आणि नरकासुराचा वध केल्यानंतर पुन्हा भगवान द्वारकेला येण्याकरता निघाले तेव्हा ही सत्यभामा म्हणते की महाराज, आपण स्वर्गामध्ये आलेलो आहोत, आता नंदनवाणीची शोभा पाहूया. कारण इंद्राचं वन कसं आहे, अत्यंत सुशोभित आहे. ज्या ठिकाणी कल्पवृक्ष आहे, ज्या ठिकाणी पारिजातक वृक्ष आहे, ज्या ठिकाणी कामधेनू गाय त्या ठिकाणी, म्हणून हे नंदनवनाची शोभा पाहावी अशा प्रकारची इच्छा या सत्यभामीची झाली. तेव्हा भगवंतांनी ती सुद्धा इच्छा पूर्ण केलेली. भगवान नंदनवनामध्ये गेलेली. त्या ठिकाणी सुगंधित वारा वाहत होता आणि या सत्यभामेचं लक्ष जर कुठे गेलं असेल ते पारिजातक वृक्षाकडे गेलं. तेव्हा भगवंतांनी विचार केला, सत्यभामेनी भगवंताला मागणं मागितलं, भगवंता आपण हा वृक्ष पृथ्वीतलावरती घेऊन जाऊया. तेव्हा भगवंतांनी सांगितलं, बाई या स्वर्गाचा राजा इंद्र आहे. इंद्राला विचारल्याशिवाय आपल्याला स्वर्गातून काही नेता येणार नाही. तेव्हा इंद्राची परवानगी घेतलेली, इंद्राची संमती मिळवलेली आणि भगवान जर कुठे गेले असतील त्या नंदनवनामध्ये जाऊन तो पारिजातक वृक्ष घेतलेला आहे आणि पारिजातक वृक्ष आपल्या रथामध्ये ठेवलेला आहे आणि द्वारकेकडे निघालेली. द्वारकेकडे निघाल्यानंतर तेव्हा सत्यभामेला विचारलं, बाई हा पारिजातक वृक्ष लावायचा कुठं? तेव्हा या सत्यभामेच्या मनामध्ये अहंकार आलेला. ती म्हणली, महाराज मी पराक्रमाने मिळवलेला आहे हा पारिजातक वृक्ष, तेव्हा माझ्या दरवाज्या समोर लावायचा. तेव्हा भगवान सांगतायत, बाई पट्टराणी असणारी तुझी ज्येष्ठ राणी असणारी रुक्मिणी, त्या रुक्मिणीला विचार. म्हणली, जोपर्यंत रुक्मिणी संमती देत नाही तोपर्यंत हा वृक्ष तुझ्या दरवाज्या समोर लावता येणार नाही. तेव्हा रुक्मिणीला बोलवलेले. रुक्मिणी मनाने अत्यंत शुद्ध होती, निरहंकार. आपण रुक्मिणीच्या मनामध्ये कुठल्याही प्रकारचा अहंकार नव्हता. तेव्हा रुक्मिणीने भगवंताला सांगितलं, कारण रुक्मिणीने सांगितलं जशी सत्यभावीची इच्छा असेल तशा प्रकारचे वृक्ष त्या ठिकाणी लावावा, कारण सत्यभावीनी स्वतःच्या पराक्रमाने हा वृक्ष आणलेला आहे. भगवंतांनी सुद्धा विचार केला की बाबा जशी सत्यभामा म्हणेल त्याप्रमाणे तो वृक्ष तिच्या दरवाज्या समोर लावावा. या सत्यभामेच्या दरवाजात तो पारिजातक वृक्ष लावलेला आहे. या सत्यभामेनी आपल्या मुलासारखं संगोपन त्या वृक्षाचं करावं, दररोज खत पाणी घालावं, त्या वृक्षाचं संगोपन करावं आणि तो वृक्ष हळूहळू मोठा व्हायला लागलेला आहे. हळूहळू मोठा व्हायला लागल्यानंतर तो वृक्ष जर कुठे वाकला असेल तर रुक्मिणीच्या दरवाज्यात वाकलेला आहे आणि खोड मात्र या सत्यभामेच्या दरवाज्यात राहिलेला आहे. या सत्यभावीने वृक्ष लावलेला आहे आणि फळ मात्र कोण चाकते? रुक्मिणी चाकते. बहरला पारिजात दारी फुले का पडती शेजारी. भगवंत म्हणतात बाबा कर्म करायचंय पण फळाची अपेक्षा करायची नाही. तेव्हा या रुक्मिणी सत्यभामीला सुद्धा वाटलं की आज भगवंताचं ऐकलं असतं त्याची फळं सुद्धा आपल्याला चाखायला मिळाली असती. आज आपण परमेश्वराचं ऐकलेलं नाही, भगवंताचं ऐकलेलं नाही, पतीचं ऐकलेलं नाही, फक्त कष्टपदरात पडले, फळ मात्र रुक्मिणी चाकते. तेव्हा या सत्यभामेचा सुद्धा अहंकार गलित झालेला आहे. पुढे रुक्मिणीला प्रद्युम्न नावाचा पुत्र उत्पन्न झालेला आहे. या जांबवतीला सांब नावाचा मुलगा उत्पन्न झालेला आहे. सत्यभामेला अनिरुद्ध नावाचा मुलगा उत्पन्न झालेला आहे. किंवा या सगळ्या मुलगांना मुलांना काहीतरी ज्ञान द्यावं अशा प्रकारचा विचार भगवंतांनी केलेला आहे. कारण मुलांना सुद्धा यथायोग्य संस्कार केले पाहिजे. येथे वडील जे आचरती तया नाम धर्म ठेवती. वडिलांनी जर संस्कार केले नाही तर मुलं संस्काररहित होतील आणि अधर्माचं आचरण करतील. तेव्हा आपल्या मुलांच्या वरती संस्कार करावं म्हणून भगवंतांनी जर काय केलं असेल तर त्या ठिकाणी नृगराजाची कथा सांगितलेली. हे अनिरुद्ध साम आणि प्रद्युम्न एके दिवशी विटी दांडू खेळत असताना या प्रद्युम्नाची विटी एका विहिरीमध्ये जाऊन पडलेली आणि विटी विहिरीमध्ये पडल्यानंतर ती सगळी ती भावंड त्या विहिरीजवळ आलेली आणि विहिरीजवळ आल्यानंतर त्या ठिकाणी वाकून पाहत आहेत. त्या विहिरीमध्ये एक भयानक सरडा त्या ठिकाणी होता. काही केल्या ती विटी बाहेर काढता येईना तेव्हा हे तिघे जर कुठे आले असतील तर भगवंताच्या जवळ आलेली आणि भगवंताला सांगतात महाराज आम्ही विटीदांडू खेळताना ही विटी त्या आडात पडलेली आणि आडात पडल्यानंतर त्या ठिकाणी एक भयानक असा सरडा त्या ठिकाणी वास्तव्य करतोय. तेव्हा भगवंत त्या ठिकाणी आलेले आणि भगवंतानी त्या विटी काढण्याच्या हेतूने त्या भगवंताचा स्पर्श या सरड्याला झालेला आहे. भगवंताचा स्पर्श झाल्याबरोबर त्या सरड्याच्या रूपातून एक दिव्यधारी पुरुष भगवंताच्या समोर हात जोडून उभा राहिला. तेव्हा सगळ्या मुलांनी त्या तेजस्वी असलेल्या पुरुषाला पाहिलं. त्या पुरुषांनी भगवंताला नमस्कार केलेलं आहे. तेव्हा भगवंताने विचारलं बाबा तू कोण आणि तू या अत्यंत हीन योनीमध्ये सरड्या रूपाने या द्वारकेमध्ये काय करतोस. तेव्हा त्या पुरुषांनी सांगितलं की महाराज नृगराजा म्हणतात तो नृगराजा म्हणजे मी. पूर्वी राजा असताना मी अनेक प्रकारची दान दिलेली. या पृथ्वीवरतील वाळूचे कण मोजता येतील, आकाशामधील चांदणे मोजता येतील, गाईच्या अंगावरचे केस मोजता येतील, पण माझ्या दानाची कल्पना तुम्ही करू शकणार नाही. एवढं दान मी या पृथ्वी तलावरती केलेलं आहे. तेव्हा भगवंतांनी विचारलं एवढं दान केल्यानंतर सुद्धा तुला सरड्याचा जन्म कसा आला. तेव्हा त्याने सांगितलं की महाराज माझ्या हातून चुकीने एक दान दिलेलं पुन्हा तेच दान मी दुसऱ्या ब्राह्मणाला दिलेले. एवढं पाप माझ्या हातून घडलेले आणि त्या पापाचं प्रायश्चित्त मला सरड्याच्या रूपात जन्म घ्यावा लागला. तेव्हा हा नृगराजा सांगतोय किंवा माझ्या राजावरच्या राजवाड्यावरती दोन ब्राह्मण याचक रूपाने आलेले होते आणि मी अनेक गाई ब्राह्मणाला दान दिलेली होती. हजारो गाई मी ब्राह्मणाला दान द्यायच्या. तेव्हा तो ब्राह्मण या गाई घेऊन जात असताना ती गाय त्या ब्राह्मणाच्या एक गाय त्या कळपात न जाताना तीच गाय पुन्हा माझ्या कळपात येऊन बसलेली आणि पुन्हा दुसरा ब्राह्मण आल्यानंतर ती गाय परत मी दुसऱ्या ब्राह्मणाला दान दिलेली. तेव्हा त्या ब्राह्मणांनी या ब्राह्मणाच्या गायीमधील आपली गाय ओळखली आणि ओळखल्याबरोबर या ब्राह्मणांनी त्या ब्राह्मणाच्या वरती चोरीचा आरोप घेतलेला आहे. त्यांचं भांडण विकोपाला गेलेले तेव्हा दोन्ही ब्राह्मण जर कुठे आले असतील या नृगराजाच्या जवळ आलेले. नृगराजाच्या जवळ आल्यानंतर या नृगराजांनी ब्राह्मणांना सांगितलं बाबा भांडू नका, तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा अजून माझ्याकडून हजारो गाई घेऊन जा पण भांडू नका. पण भांडले नाही तर ब्राह्मण कसले. तेव्हा त्या ब्राह्मणांनी सांगितलं बाबा नृगराजा तू कसा आहे, दाता अपहरते ती तू दान करतोयस आणि परत अपहरण करतोयस. त्या दानाचं परत अपहरण करतोयस. तेव्हा दिलेलं दान परत दुसऱ्या ब्राह्मणाला दिल्यामुळं मला या सरड्याच्या योनीमध्ये जन्म घ्यावा लागला. तेव्हा माझं प्राक्तन बलवत्तर असल्यामुळं दिलेल्या दानाचं पुण्य असल्यामुळं जेव्हा या ब्राह्मणांच्या कडून मला शाप मिळालेले आहे आणि मी या सरड्याच्या योनीमध्ये जन्माला आलेले तेव्हा या ब्राह्मणांनी मला वरदान दिलेले की बाबा तुझ्या हातून अनेक प्रकारची पुण्यकर्म घडलेली. तू सरड्याच्या योनीमध्ये जरी गेलास तरी अंतकाळी तुला भगवंताचा स्पर्श होईल आणि भगवंताचा स्पर्श झाल्यानंतर तुला पुन्हा दिव्य देह प्राप्त होईल. आणि आज या दुर्गराजाला भगवंताचा स्पर्श झालेला आहे. भगवंताचा स्पर्श होऊन हा दुर्गराजा परत आपल्या परमधामाला गेलेला आहे. भगवान मुलांच्या वरती संस्कार करतायत. बाबा कुणालाही दान देताना आपण दान द्रव्य कुठून आणतोय, कशा प्रकारचं द्रव्य आणतोय? तुकाराम महाराज म्हणतात, जोडून या धर धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी। धन सुद्धा मिळायचे तर कशानी? उत्तम व्यवहाराने धन मिळायचे, आणि त्याच धनाचं दान करायचं, ज्या दानाचं पुण्य प्राप्त होईल। मुलांच्या वरती अनेक प्रकारचा उपदेश करतायत, मुलांच्या वरती संस्कार करतायत, आणि मुलांना सांगितलं कोणीही ब्राह्मणांचा अपमान करू नका। पुढे पुलस्त्य ऋषी भीष्माचार्यांना सांगतात, भगवंताचा अत्यंत भगवत भक्त असणारा, भगवंताच्या वरती निस्सीम प्रेम करणारा, सुदाम चरित्राचं वर्णन या ठिकाणी आलेले आहे। कृष्णस्यासी सखा कश्चित् ब्राह्मणो ब्रह्मवित्तवः विरक्त इंद्रियातेषु प्रशांतात्मा जितेंद्रियः। हा सुदामा कसा होता? भगवंताचा भक्त होता, प्रशांत आत्मा, ज्याचा अंतकरण अत्यंत शांत होत, कुठल्याही प्रकारची वासना अंतकरणामध्ये नव्हती, आणि त्याने पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, अहंकार या सगळ्यांच्या वरती विजय मिळवलेला होता। आयाची पूर्तीने राहायचंय, आणि आपल्या जन्मानुसार जे कर्म, आपल्या कर्म जन्मोचित कर्म म्हणजे भिक्षा मागण्याचं कर्म, हा सुदामा करायचा। चार घरी भिक्षा मागायची, आणि भिक्षेमध्ये जे येईल ते खाऊन आपला चरितार्थ चालवायचा। संतुष्ट अंतकरण वृत्तीने राहायचंय, कारण असंतुष्टात द्विजा नष्टा, ब्राह्मण जर संतुष्ट राहिला नाही त्या ब्राह्मणाचा ऱ्हास होतो। 18 विश्व दारिद्र्य सुदाम्याच्या घरी। तेव्हा एके दिवशी सुदाम्याची पत्नी ही सुशीला, जिचं शील अत्यंत उत्तम आहे, जी पतिव्रता आहे, त्या सुशीलीने आज पतिराला विचारलं की महाराज, तुम्ही अनेक प्रकारे सांदीपनी आश्रमांच्या सांदीपनी गुरूंच्याकडे ज्या लीला केलेल्या होत्या, ज्या भगवंताची लीला तुम्ही आम्हाला सगळ्या ऐकवलेल्या आहेत, आज तो तुमचा मित्र द्वारकेचा राजा झालेला असं ऐकले। तेव्हा महाराज, तुम्ही मला भगवंताच्या दर्शनाला घेऊन चला। ही सुशीला म्हणते, मला तुम्ही दर्शनाला घेऊन चला, तुमच्या मित्राच्या दर्शनाला घेऊन चला। तेव्हा या सुदाम्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहायला लागले, कारण आज माझ्या पत्नीच्या रूपाने माझ्या मित्राचं स्मरण झालेले। पण या सुदाम्याला वाटायला लागलं, 18 विश्व दारिद्र्य आणि असं आपण आपल्या मित्राकडे काय जावं, कारण आज माझा मित्र द्वारकेचा अधिपती झालेला आहे, द्वारकाधीश आहे, त्यांच्याकडं मी अशा दरिद्र अवस्थेमध्ये काय जावं, त्यांचं काय दर्शन करावं। म्हणून सुदाम्याने सांगितलं की बाबा, इथेच बसून तू काय कर, भगवंताचं स्मरण कर। तेव्हा दुसऱ्या दिवशी या सुशीलीने विचार केला की बाबा, हा सुदाम देव अशी जाणार नाही, पतिराज अशी जाणार नाही। तेव्हा पतिराजाने सांगायचं की बाबा, पतिराज तुम्ही काय करा, तुमच्या मित्राला मला जरी घेऊन जाणार असाल तर तुम्ही तुमच्या मित्राचं केवळ दर्शन करून या। या सुशीलीच्या मनात आलं, ते द्वारकाधीश आहेत, ते सर्वांतरयामी आहेत, ते निश्चित आमचं दरिद्र दूर करतील। तेव्हा या सुदाम्याने विचार केला, पत्नी एवढा अट्टहास करते, तेव्हा पत्नीचं म्हणणे म्हणणं सुद्धा मान्य केलं पाहिजे। म्हणून या सुदाम्याने जर काय केलं असेल तर सुशीला सांगितलं, बाबा सुशीला, तुझं म्हणशील तर मग मी माझ्या मित्राच्या दर्शनाला जाईल, आपल्या घरात जे काय असेल ते तू माझ्या मित्राच्याकडे घेऊन जाण्याकरता दे, कारण रिक्त हस्तान गंतव्यम, रिकाम्या हाताने मित्राच्याकडे जायचं नाही, मित्रा रिक्त हस्ताने भगवंताच्या दर्शनाला जायचं नाहीये, तेव्हा घरात जे काय असेल ते तू मला दे। तेव्हा या सुशीलने विचार केला, आजपर्यंत कधीही माझ्या पतिराजाने काही मागितलेलं नाही, आणि आज मागितलंय ते मित्राच्या करता मागितलेलं। तेव्हा ही सुशीला जर कुठे गेली असेल, आजपर्यंत पतिराज भिक्षा मागायचे पण आज पत्नी भिक्षा मागते। सुशीला चार घरी गेलेली, आणि चार घरी गेल्यानंतर त्यांच्याकडे याचना करते। तेव्हा या सगळ्या नगरातील स्त्रिया ही दरिद्री स्त्री म्हणून तिची अवहेलना करायला लागलेली। तेव्हा या सुशीलीनी त्यांना अत्यंत दीन होऊन सांगितलं की बाबा, माझे पती त्यांच्या मित्राच्या दर्शनाला जाणार आहेत, तेव्हा त्यांना बरोबर काही देण्याकरता माझ्या घरात 18 विश्व दारिद्र्य आहे, माझ्या घरात देण्याकरता काही नाही, म्हणून तुमच्या घरात जे काय असेल ते मला शिदोरी म्हणून द्या, जेणेकरून ती शिदोरी माझ्या पतीच्या बरोबर दिली। तेव्हा या स्त्रियाने जर काय केलं असेल तर चार मोठे पोहे दिलेली, ती पोहे घेऊन ही सुशीला आलेली। उत्पद्यंते विलीयंते दरिद्राना मनोरथाः, दरिद्री लोकांनी, गरीब लोकांनी केवळ मनोरथ करायचे, ज्याप्रमाणे समुद्राची लाट ही लाड रूपाने पृथ्वी तलावरती येते आणि पुन्हा आपोआप विरून जाते. त्याप्रमाणे दरिद्र्यांचे मनोरथ काय होतात आतमध्ये, दरिद्र लोक मनोरथ करतात पण ते मनोरथ परिपूर्ण न झाल्यामुळे त्या ठिकाणी ते मनोरथ शांत होतात. उत्पद्यन्ते विलीयन्ते. ही सुशीला ती पोहे घेऊन जर कुठे आली असेल आपल्या पतिदेवाच्या जवळ आली आणि पतिदेवाने सांगितलं की महाराज ही शुदरी घेऊन तुम्ही तुमच्या मित्राला समर्पित करा. तेव्हा सुदामदेव भगवंताचं स्मरण करतायत आणि आज माझ्या मित्राचं दर्शन होणार आहे आपल्याला म्हणून तेवढ्या आनंदाने तेवढ्या उत्साहाने सुदामदेव जर कुठे निघाले असतील ते द्वारकेला निघाले. द्वारकेला निघाल्यानंतर वाटेमध्ये सगळ्या प्रकारची द्वंद्व सहन केलेली कारण आज भगवंताला भगवंताच्या दर्शनाला जायचे. सगळ्या प्रकारची संकट त्यांच्यावरती आलेली ती सगळी संकट त्यांनी सहन केलेली कारण भगवंताचं दर्शन हे सहजासहजी होणार नाही. भगवंताला कळलं की माझा भक्त माझ्या दर्शना करता येतोय. तेव्हा भगवंतानी जर काही केलं असेल तर आपल्या गरुडाला पाठवलं. गरुडाला पाठवल्यानंतर गरुड जर कुठे घेऊन असेल तर या सुदामाला उचललेलं आहे आणि द्वारकेच्या नगराच्या बाहेर आणून ठेवलेलं आहे. सुदाम्यानी सगळीकडे पाहिलं, पाहिल्यानंतर संपूर्ण द्वारका ही सोन्याची दिसली. सुदाम्याच्या डोळ्यातून घळाघळा आनंदाश्रू व्हायला लागलेले. काय मित्र माझ्या मित्राचं काय वैभव आहे म्हणजे. तेव्हा सगळी जर हे सुदामा जर कुठे निघाला असेल भगवंताच्या राजवाड्याकडे निघालेले. द्वारावरती सैनिक उभे आहेत. त्या सैनिकांनी या ब्राह्मणाच्याकडे पाहिलेले. अंगावरती वस्त्र फाटलेले, हातामध्ये काठी, पायामध्ये अनवाणी, हा पायामध्ये काही नाहीये. तेव्हा या ब्राह्मणाला सांगितलं की ब्राह्मण देवता तुम्ही दुपारच्या वेळेला आलेला आहात, तुम्हाला जे काय पाहिजे असेल ते मागून घ्या. या ठिकाणी बाजूला अन्नदान होते त्या ठिकाणी जा आणि भिक्षा मागून तुम्हाला काय पंचपक्वान्नाचं जेवण हवं असेल त्या ठिकाणी तुम्ही करा. एखादं दान पाहिजे असेल तर दान त्या दानगृहामध्ये जा, या ठिकाणी तुम्हाला दान प्राप्त होईल. तेव्हा हा सुदामा म्हणतोय महाराज मला कशाची धनाची इच्छा नाही, मला कुठल्याही अन्नाची इच्छा नाही, मला फक्त भगवंताच्या दर्शनाची इच्छा आहे. तेव्हा या सैनिकांनी सांगितलं की बाबा आता दुपारची सभा संपलेली आणि दुपारची सभा संपून भगवान आता भोजन करण्याकरता गेलेले आणि भोजन करून वामकुक्षी घेतील आणि 4 वाजता दरबारात येतील. तेव्हा तुम्हाला 4 वाजेपर्यंत भगवंताची वाट पाहावी लागेल. तेव्हा हा सुदामा 4 वाजेपर्यंत भगवंताचं स्मरण करत राजवाड्याच्या जवळ बसलेला आहे. दोन्ही गुडघ्यामध्ये आपलं मुंडकं घातलेलं आहे, काठी बाजूला ठेवलेली आणि भगवंताचं स्मरण करतोय. दुपारच्या वेळेला द्वारकाधीश राजवाड्यामध्ये आलेले, राज्यसभेमध्ये आलेले आणि राज्यसभेमध्ये आल्यानंतर यातला एक सैनिक भगवंताच्या जवळ जाऊन म्हणायला लागले की महाराज आज कुणीतरी ब्राह्मण देवता तुमच्या दर्शनाकरता बाहेर आतुरतेने वाट पाहते आणि त्यांचं नाव सुदामा आहे. सुदामा नाव ऐकल्याबरोबर भगवंतानी एकदम सिंहासनावरती उडी घेतलेली आणि उडी घेतल्यानंतर पाहिलं तर आपल्या मित्राची दीनावस्था पाहिलेली. स्वतः भगवंतानी उचलून जर कुठे नेलं असेल तर राजवाड्याच्या सिंहासनावरती न ठेवता एकदम अंतपुरात घेऊन गेलेले. अंतपुरात घेऊन गेल्यानंतर स्वतःच्या पर्यंगावरती स्वतःच्या पलंगावरती सुदाम्याला बसवलेले. सुदाम्याला बसवल्यानंतर स्वतः भगवान सुदाम्याची सेवा करतात. गोपाल कृष्ण भगवान की जय.
0: श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत पद्मपुराण. वक्ते होते सुप्रसिद्ध निरूपणकार श्री श्रीराम शास्त्री. आयोजक ग्रंथपारायण दिंडी पुणे. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तिसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

श्रावण महिन्याच्या पर्व काळात शिवलीलामृत पोथीचं पारायण अत्यंत फलदायी सांगितलं आहे. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आम्ही सर्व श्रोत्यांसाठी शिवलीलामृत पोथी पारायण घेऊन येत आहोत. गुरुवार 13 ऑगस्ट पासून 13 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट या दरम्यान ऐका रोज शिवलीलामृत पोथीतल्या एका अध्यायाचं सार, पोथीचं पारायण, श्री शिवषडाक्षर स्तोत्र, तसंच 108 वेळा ओम नमः शिवाय ह्या जपाची एक माळ. श्री शिवलीलामृत भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 9 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 9 वाजता. शिवलीलामृत पोथीच्या प्रायोजकत्वासाठी अथवा स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 35 31 30.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

श्रोते हो सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्री स्वामी समर्थ। स्वामींचं उग्र रूप फार क्वचितच प्रकट होत असे। आपल्या सख्या भावाबरोबर संबंध ठेवणाऱ्या, अनैतिक कृत्यात रममाण होऊन पतीला फसवणाऱ्या त्या पुण्याच्या स्त्रीला दर्शनाला आलेले पाहून स्वामींनी आपलं नृसिंह अवतारातलं रूप प्रकट केलं होतं। दयाघन स्वामींनी तिचं भस्म केलं नाही इतकंच। स्वामींना त्या लंपट स्त्रीच्या पतीची करुणा वाटली आणि मुख्य म्हणजे तो स्वामींचा भक्त होता म्हणूनच ती स्त्री वाचली होती। स्वामींचं नृसिंह रूप पाहून

0: स्त्री आणि तिचा सख्खा भाऊ जरी लटालटा कापत होते तरी तिचा पती स्वामींपुढे हात जोडून शांत उभा होता। ते तिघे निघून गेल्यावर एक दलित समाजातला स्वामी भक्त अभंग म्हणत आला, स्वामींनी उग्र रूप धारण केलं आहे हे त्याच्या गावी सुद्धा नव्हतं। त्या वारकऱ्याचं स्वामींवर निस्सीम प्रेम होतं। त्याच्या गळ्यातल्या सुस्वर आवाजाने स्वामी शांत झाले। इतक्यात झपकन निघून गेलेला तो पुण्याचा स्वामी भक्त माघारी आला आणि स्वामी चरणांवर डोकं ठेवून ढसा ढसा रडू लागला। त्याची वेदना स्वामींना कळली होती। तेव्हा तो म्हणू लागला, स्वामी, मी पुन्हा माझ्या नासक्या प्रपंचात माघारी जाणार नाही। मला तुमची चरणसेवा करण्याची संधी द्या आणि तुमच्या सेवेत अखंड राहीन असा मला आशीर्वाद द्या। स्वामींनी त्याच्याकडे करुणेने पाहिलं, म्हटलं, तुझी इच्छा पूर्ण होईल। तुला तुझ्या राहत्या घरातल्या नरकातून सोडवण्यासाठी तर इथपर्यंत बोलवून घेतलं होतं, तू आता माझ्यासोबतच आनंदाने राहा। लोक आश्चर्यानं सारं काही पाहत होते। तो स्वामी भक्त स्वामींच्या सेवेत रममाण झाला। स्वामींची त्याच्यावर एवढी कृपा झाली की घडून गेलेला भूतकाळ तो पूर्णपणे विसरून गेला। त्याला नव भक्ती आयुष्य केवळ स्वामींमुळेच लाभलं होतं।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, तुम्हाला मी सांगतो की माणसाने नेहमी शांत राहावं। मनात कितीही खळबळ निर्माण झाली तरी आपल्या शांतीला धक्का लागणार नाही ह्याची पूर्ण काळजी घ्यावी। कारण मानवी आयुष्यात शांतीसारखं दुसरं सुखच नाही। शांती माणसाला जगण्याचं शाश्वत समाधान देते। त्यासाठी शांत चित्त संतांच्या सहवासात राहावं लागतं। संत सहवासात आनंद आणि समाधानच फक्त लाभतं। एक लक्षात ठेवा की संत हे परमेश्वराने धारण केलेलं मानवी रूप आहे। संतांना म्हणूनच वंदन करावं, त्यांच्या चरणांचं तीर्थ घ्यावं। त्यासारखं पवित्र आणि सुंदर ह्या विश्वात दुसरं काहीही नाही। समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ ते हे संत। स्वामी भक्त नेहमीच संतांच्या सहवासात राहतात हे सत्य कधी विसरू नका, म्हणजे झालं।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या। आता ऐकूया डॉक्टर VT पंचभाई यांची गीतरचना, संगीत विठ्ठल शिंदे आणि स्वर RN पराडकर यांचा।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130।
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक